पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 25, दशक दुसरे, समास 9, विरक्ताचे वर्णन। विरक्ताने प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विदेह स्थिती, सहज स्थिती सर्व जाणावे। ध्वनी, लक्ष, मुद्रा, आसने, मंत्र, तंत्र, विधाने सर्वांचा अनुभव घ्यावा। विरक्ताने जगन्मित्र असावे, विरक्ताने स्वतंत्र असावे, विरक्ताने विचित्र बहुगुणी असावे, विरक्ताने हरिभक्त असावे, विरक्ताने अलिप्त राहून नित्य मुक्त असावे, विरक्ताने शास्त्रांचा धांडोळा घ्यावा, विविध मतांचे खंडन करावे, विरक्ताने मुमुक्षुंना शुद्ध मार्ग सांगावा, त्यांच्या मनातील संशय नाहीसा करावा, विरक्ताने विश्वातील सर्वांना आपले म्हणावे, विरक्ताने निंदकांना वंदावे, विरक्ताने साधकांना बोध द्यावा, विरक्ताने मुमुक्षुंना निरूपण करून मुक्तीच्या वाटेवर न्यावे, विरक्ताने उत्तम गुण घ्यावे, अवगुण त्यागावे, विवेकाच्या बळाने वाईट गोष्टी नष्ट कराव्यात, अशी ही उत्तम लक्षणे आहेत। ती एकाग्र मनाने ऐकावी, याचा विरक्त पुरुषाने अवहेर करू नये। इतके मी सांगितले आहे, त्यातील मानवेल तितकं घ्यावं। जास्त बोललो म्हणून श्रोत्यांनी उदास होऊ नये, परंतु लक्षण न घेता अवलक्षण घेतले तर तो बाष्कळपणा ठरेल आणि त्याला पडतमूर्खपणा येईल। त्या पडतमूर्खाची लक्षणे पुढील समासात सांगतो, ती सावधपणे ऐका। येते श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास 9 समाप्त। दशक दुसरे, समास 10, पढत मूर्खाची लक्षणे। मागे मी मूर्खांच्या अंगामध्ये चातुर्य निर्माण होईल अशा तऱ्हेची लक्षणे सांगितली। आता शहाणे असूनही मूर्खांसारखे वागतात, त्याला पढत मूर्ख असे म्हणतात, त्याची लक्षणे सांगत आहे। श्रोत्यांनी दुःख मानू नये, कारण ती सोडून दिली असता सुख प्राप्त होते। बहुश्रोता आणि व्युत्पन्न प्रांजळ असे ब्रह्मज्ञान बोलणारा स्वतः मात्र अभिमान आणि वाईट इच्छा धरतो, तो पडतमूर्ख होय। स्वच्छंद वर्तन करण्यास सांगतो, सगुण भक्तीला विरोध करतो, स्वधर्म आणि साधनाची निंदा करतो, तो एक पडतमूर्ख। स्वतःला शहाणा समजून सर्वांना अज्ञानी समजतो, लोकांमधील दोष पाहतो, तो एक पडतमूर्ख। शिष्याला आचरण करता येणार नाही असे आदेश देतो, संकटात पाडतो। ज्याच्या शब्दामुळे मन दुखवले जाते, तो एक पडतमूर्ख। रजोगुण तमोगुण कपटी आणि कुटील अंतःकरणाचा, वैभव पाहून स्तुती करणारा, तो एक पडतमूर्ख। संपूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय उगाचच नावे ठेवतो, गुण विचारता अवगुण पाहतो, तो एक पडतमूर्ख। लक्षणे ऐकून कंटाळतो, मत्सर करून विरोधी वर्तन करतो, नीती न्यायाच्या विरोधात वागतो, तो एक पडतमूर्ख। जाणीवपूर्वक हट्टाला पेटतो, आलेला क्रोध आवरता येत नाही, कृती आणि शब्द यांच्याबद्दल अंतर बाळगतो, तो एक पडतमूर्ख। अधिकार नसताना वक्तृत्व करतो, ज्याचे वचन कठोर असते, तो एक पडतमूर्ख। एखादा बहुश्रुत श्रोता वक्त्याला प्रश्न विचारून कमीपणा आणतो, त्याच्याशी वाचाळपणा करतो, तो एक पडतमूर्ख होय। दुसऱ्यांना दोष देतो, तेच दोष त्याच्यात असतात हे ज्याला कळत नाही, तो एक पडतमूर्ख। पडतमूर्खांची लक्षणे आणखीन बरीच आहेत, ती पुढील भागात पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्ममार्गानं जात असता नामाची अत्यंत गरज आहे. परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसानं घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरं. खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका. स्व दिल्यावर सर्व न दिलं तरी चालेल, कारण ते आपलं आपल्या मालकीचं राहतच नाही. उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचं समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणं म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणं. वैदिक कर्मानं चित्तशुद्धी होते, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचं अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचं पर्यवसान कर्मठपणामध्ये होतं. आणि शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणानं वैदिक कर्म जशी व्हायला हवीत तशी ती होत नाहीत. म्हणून आपण कर्ममार्गानं जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग हा मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसतं कर्म करणं हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे. एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे. एक रामनाम घेतलं म्हणजे सर्व धर्मबंधनं माफ होतात हा समज खरा नाही. परंतु कर्मानं चित्त शुद्ध होत असताना नामानं भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. इतकंच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहतं आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जातं. राम नाम हा नुसता मंत्रच आहे असं नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे. तो भगवंतापर्यंत आपल्याला नेतो, नव्हे तो भगवंताला आपल्याकडं खेचून आणतो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्यानं नामाच्या या सामर्थ्याचं प्रत्यंतर पाहावं. रामनाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे. रामनाम हे ओंकाराचंच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. श्री शंकरापासून तो श्री समर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केलं. रामनामाचा 3.5 कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत अंतरंग ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये. कानबाईचा उत्सव आपण साजरा केला. जे खानदेश भागातले आहेत तर त्यांना कानबाई म्हणजे काय, तिची प्रतिष्ठापना कशी केली जाते, तिची पूजा कशी केली जाते हे तर माहितीच आहे, पण अनेक जणांना माहीत नसेल, तर त्याविषयी मी आज बोलणार आहे. अतिशय मानाची समजली जाणारी खानदेश भागातली ही कानबाई, तर हिच्याविषयीच्या बऱ्याच आख्यायिका आहेत, बऱ्याच दंतकथा आहेत आणि अनेक वेगवेगळे संदर्भ तिच्याविषयीचे आलेले आहेत. पण काही का असे ना, तिची खूप मनोभावे सेवा केली जाते. ज्या भागात तिची सेवा करतात तिथे मात्र कानबाईचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अक्षरशः लोक सुट्टी घेऊन आपापल्या गावी जातात, आपल्या मूळ घरी जातात आणि हा उत्सव साजरा करतात. तर नक्की ही प्रथा काय आहे, कशी सुरू झाली, आता तिचं स्वरूप कसं आहे आणि कानबाईसाठी काय काय पदार्थ बनवले जातात, तिला नैवेद्य कसा दाखवला जातो, या सगळ्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. मागच्या वर्षी मी एका ई पेपरमध्ये हा लेख प्रकाशित झाला होता, त्याचं अभिवाचन आता आपण ऐकूया. लेखाचं नाव आहे कानबाई वनी. श्रावण लागला की कोळी बांधवांना जसे नारळी पौर्णिमेचे वेद लागतात, माहेरवाशीण रक्षाबंधनाची वाट बघतात, तसे खानदेशात कानबाईचे वेद लागतात. यासाठी खास कोणती तिथी पाहिली जात नाही. कानबाई ही खानदेशची कुलस्वामिनी म्हणून पूजली जाते. हा खूप पुराण काळापासून सुरू झालेला उत्सव आहे, त्यामुळे नेमकं कारण समजत नाही. कोणी म्हणतं पूर्वी खानाचं राज्य होतं तर त्याच्या नावाने खानबाई हा उत्सव सुरू झाला, तर कोणी म्हणतं कानबाई. कानबाईचा सण हा कान्हा या शब्दापासून तयार झाला. खानदेशी लोक हे कृष्णाचे भक्त म्हणवतात. कोणी म्हणतं गुरु गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी खानदेशात आले असता त्यांनी कानुबाई आणि राणूबाई या दोन देवींची पूजा होत असल्याचे त्यांना समजले. आहिर समाज हा साधारणपणे 4000 वर्षापूर्वीपासून कानबाईची पूजा करतो असं म्हणतात. आहिर लोकांची बोलीभाषा तिला आहिराणी भाषा म्हणून ओळखतात. या लोकांना यादवांचे वंशज असं सुद्धा म्हणतात. ही आहिराणी भाषा व यादवांची इलावर्षी भाषा यात सारखेपणा जाणवतो, म्हणूनच कानबाईची गाणी ही आहिराणी भाषेतील बघायला मिळतात. असे अनेक संदर्भ आपल्याला या ठिकाणी सापडतात. पण देवाच्या भक्तीला कोणतेही कारण गरजेचे नसते, श्रद्धा महत्वाची. तर अशी ही खानदेशवासियांची लाडकी कानबाई, तिचा थाटच वेगळा. कानबाईचा नारळ हा पूर्वापार चालत आलेला असतो किंवा परणून आणलेला असतो. आता परणून आणणं म्हणजे पूर्वीच्या काळी गावात दवंडी पेटवली जायची. ज्या स्त्रीच्या अंगावर कोणताही डाग, भाजलेलं कापलेल्याच्या खुणा नसतील, तिला मानाने बोलवून तिच्या हातून नारळ स्वीकारला जायचा, तोच नारळ कानबाई म्हणून पूजला जातो. आता जर कोणाला नवीन कानबाई बसवायची असेल तर 40 गावला मंदिर आहे, तिथे जाऊन मूर्तीच्या पायाला नारळ लावून आणता येतो. त्या नारळाला डोळे बसवायचे, पारंपरिक दागिने घालायचे आणि कलश मांडायचा. केळीचे खांब लावून ती जागा सुशोभित करायची. तिला शेवंतीची वेणी घालतात, ओढणी चढवतात. तिच्या स्वागतासाठी घराची साफसफाई केली जाते, रंगरंगोटी केली जाते. काही लोकांकडे तर कानबाई आणि रानबाई अशा दोन्ही देवींची पूजा करतात. तिला चण्याच्या डाळीचा स्वयंपाक करतात, पुरणपोळी, कटाची आमटी, डाळ घालून डांगराची भाजी बनवतात, सुवासिनीचं वाण ठेवलं जातं. वेणी, फणी, आरसा, कुंकू, खण या वस्तू काशाच्या ताटात मांडल्या जातात. त्याचबरोबर कणकीचे दिवे मांडलेले असतात. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने 1/4 मूठ धान्य घेऊन गहू व चणाडाळ दळून आणतात आणि त्याचे रोट बनवले जातात. काही ठिकाणी फक्त रोट बनवले जातात, पूर्णाचा नैवेद्य नसतो. कानबाई नऊ

माणसाला पावते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे तिला नवस करणारे आणि नवस फेडायला येणाऱ्या अशा लोकांची खूप गर्दी असते. शक्यतो नारळाच्या तोरणाचा नवस करण्याची प्रथा आहे. आलेल्या भाविकांना लाह्या आणि फुटाण्याचा प्रसाद दिला जातो. रात्री जागरण करतात आणि गाणी म्हणतात. कानबाई चालली गंगेवरी व माय चालली गंगेवरी. त्यानंतर तुला कशाचा रुसवा, तुला कशाचा रुसवा, तुले काय लाग हुतुव कानबाई सांगी दे तू माले, डोंगरले पडी गई वाट वाट म्हणी कानबाईले. त्यानंतर कानबाई माय तुले करसू अरोट, खपी चालनी हयाती, पिकू देव मन्हा पोट. अशा प्रकारे खास अहिराणी भाषेतली गाणी म्हटली जातात. फुगड्या खेळतात, जागरण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी कानबाईच्या विसर्जनाची तयारी सुरू होते. आजूबाजूच्या घरातील कानबाई एकाच वेळी नदीवर विसर्जनासाठी निघतात व सर्व गावातून एकच मोठी मिरवणूक निघते. घरातील स्त्रिया डोक्यावर कानबाईचा चौरंग घेऊन निघतात. त्यांच्या पाया पडण्यासाठी एकच गर्दी होते. कानबाईच्या नारळाचे विसर्जन होत नाही. नदीवरील वाळू घेऊन घरी येतात. घरी आल्यानंतर पुरणाचे दिवे मोडून त्याचा चुरमा करतात व हा प्रसाद फक्त घरातील लोकच खातात. रोट बनवण्यासाठी दळून आणलेलं पीठ पौर्णिमेच्या आधी संपवावं लागतं. कानबाईमुळे घरातील गावातील इडापिडा जाऊन सुखसमृद्धी येते अशी लोकांची धारणा आहे. तर मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आई कानबाई देवीला गारण घालते की तूच आमची मायशे, माडी आमले सुख शांती दे, पीक पाणी चांगलं होऊन दे, पोर नात्राले तुनी कृपा राहू दे, यदान साल बरं जाऊ दे, ऊ आंडोरले येश दे. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आत्तापुरतं इथेच थांबूया. ऐकायला विसरू नका आपल्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे अंतरंग.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 91.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत लवाद म्हणजे आर्बिट्रेशन या विषयावरती. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार
0: सर. आपण आंतरराष्ट्रीय लवाद निर्णय म्हणजे फॉरिन आर्बिट्रल अवॉर्ड्स याच्याबद्दल गप्पा मारत आहोत. मागच्या भागामध्ये आपण न्यूयॉर्क कन्व्हेन्शन संबंधी बोलत होतो, त्याची आणखी काही माहिती द्याल का?
1: काय झालं, न्यूयॉर्क कन्व्हेन्शन नंतर कायद्यामध्ये पहिली सूची समाविष्ट केली गेली आहे. त्यामध्ये नमूद केलं आहे की आपल्या देशाने या आंतरराष्ट्रीय लवादासंबंधी ज्या देशांबरोबर लेखी करार केले आहेत त्याच देशांमध्ये ही आंतरराष्ट्रीय लवाद प्रक्रिया कायद्यानुसार राबवली जाईल. त्यानंतर केंद्र सरकार त्याप्रमाणे खातरजमा करून अधिकृत राजपत्रामध्ये त्यांची नावं प्रसिद्ध करतात.
0: पण मग आपली न्यायालय अशा देशातील संस्थांची त्यांच्या समोरील दावे लवादाकडे सोपवू शकतात का?
1: होय, या कायद्यातील कलम 45 त्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये काही म्हटलं असलं तरी जर अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दाव्यातील एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने न्यायालयाला विनंती अर्ज केला आणि जर का त्या पक्षांमध्ये तसा करार असला आणि तो रद्दबातल ठरवला गेला नसेल तर निश्चितच लवादाकडे सुनावणीसाठी पाठवू शकतं. न्यायालयाला तसा कायद्याने अधिकार दिला आहे.
0: पण मग अशा प्रकारची फॉरेन अवॉर्ड्स जी असतात ती कितपत बंधनकारक असतात?
1: ज्या पक्षातील वादांमुळे ही आंतरराष्ट्रीय लवादाची प्रक्रिया लाभवली गेली असते त्या सर्व पक्षांवरती, मग त्या व्यक्ती असतील किंवा संस्था असतील, त्यांच्यावरती पूर्णपणे बंधनकारक असतात. त्यांना कायद्याचं पाठबळ असतं.
0: या फॉरेन अवॉर्ड्सची भारतामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी काय पुरावे सादर करावे लागतात?
1: या फॉरेन अवॉर्ड्सची भारतामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित पक्षाला, अर्थातच येथील अधिकार क्षेत्र असलेल्या न्यायालयांची मदत ही घ्यावीच लागते. त्यासाठी संबंधित न्यायालयांकडे तसा विनंती अर्ज सादर करताना त्या पक्षाला मूळ अवॉर्ड किंवा त्याची साक्षांकित सत्यप्रत द्यावी लागते. ज्या देशामध्ये हे अवॉर्ड जाहीर केलं गेलं असेल त्या देशातील प्रचलित कायद्यानुसार त्या अवॉर्डची प्रत साक्षांकित करून घेणं हे गरजेचं असतं. त्याचप्रमाणे लवाद कराराची मूळ प्रत किंवा आत्ताच आपण बघितलं त्याप्रमाणे त्या देशातील प्रचलित कायद्यानुसार साक्षांकित केलेली सत्यप्रत सादर करावी लागते आणि इतर आवश्यक ती कागदपत्रं किंवा दस्तऐवज ज्यामुळे ते अवॉर्ड हे फॉरेन अवॉर्ड या संज्ञेस प्राप्त ठरू शकेल अशी सर्व कागदपत्रे पुरावा दाखल संबंधित न्यायालयाकडे विनंती अर्जासोबत दाखल करावी लागतात.
0: पण मग असे ही फॉरेन अवॉर्ड्स जे आहे ते त्या त्या परदेशी भाषांमध्ये असतील ना, जसं फ्रेंच, रशियन, जर्मन, मग त्यावेळेस काय करतात?
1: तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. काही वेळेला काय होतं की लवाद करार म्हणजेच आर्बिट्रेशन अग्रीमेंट हे त्या देशाच्या स्थानिक भाषेतही असू शकतं किंवा फॉरेन अवॉर्डही त्या देशाच्या भाषेमध्ये असू शकतं. अशा वेळी ज्या पक्षाला त्या फॉरेन अवॉर्डची भारतामध्ये अंमलबजावणी करायची असेल तो पक्ष परदेशी देखील असू शकतो, त्याचा आपल्या देशातील एखाद्या व्यक्ती, संस्था किंवा शासनाबरोबर करार झालेला असू शकतो. अशावेळी त्या पक्षाने त्या लवाद कराराचे किंवा त्या फॉरेन अवॉर्डचे इंग्रजीमध्ये अचूक भाषांतर करवून घेऊन त्याची साक्षांकित सत्यप्रत त्या अवॉर्ड किंवा कराराच्या प्रतीबरोबर न्यायालयामध्ये दाखल करणं गरजेचं असतं.
0: पण मग असं जे भाषांतर असेल ते अचूक आहे हे कोण ठरवतं?
1: त्या संबंधित देशाच्या दूतावासातील अधिकृत राजनैतिक

0: प्रिन्सिपल सिव्हिल कोर्ट विथ ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन हे जिल्ह्यासाठी किंवा उच्च न्यायालय अर्थात ओरिजिनल सिव्हिल ज्युरिस्डिक्शन असलेलं व अशा प्रकारचे दावे सुनावणीसाठी घेण्याचे अधिकार क्षेत्र असलेले न्यायालय, त्याहून कमी अधिकार क्षेत्र असलेलं न्यायालय अजिबात नाही, म्हणजेच स्मॉल कॉज कोर्ट वगैरे.
1: सर, आपण आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयांविषयी गप्पा मारतोय, पण मला अजूनही प्रश्न आहे, त्यामुळे आपण पुढच्या भागामध्ये भेटूयात. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण गप्पा मारतोय डॉक्टर कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी. लवाद म्हणजे आर्बिट्रेशन, त्यातही आंतरराष्ट्रीय लवाद, त्याचे निर्णय याच्याविषयी आपण गप्पा मारतो. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी, सावित्री अबॅकसच्या या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण टेलिफोनिक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून अबॅकसच्या सावित्रीशी बोलणार आहोत, तिच्याशी संवाद साधणार आहोत. आज ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत नीरा इथून, आणि त्यांचं नाव आहे सौ प्रतिभा उबाळे. तर त्यांच्याशीच आज आपण गप्पा मारणार आहोत. अबॅकसशी त्यांचा संबंध कसा आला, कशा पद्धतीने ते या संपर्कात आल्या आणि त्या काय काय करतायत हे सगळंच आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेऊया. प्रतिभा, ताई खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: प्रतिभाजी, मला सुरुवातीला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण मूळच्या कुठल्या आहात, म्हणजे आपलं माहेर कुठलं आहे आणि आता आपण सध्या कुठे वास्तव्याला आहात?
1: हो मॅडम, माझं माहेर लोणंद आहे आणि आता मी नीरेमध्ये वास्तव आहे.
0: बर, म्हणजे हे कुठे येतं?
1: नीरा हे आमचं पुणे जिल्ह्यामध्ये मोडतं आणि लोणंद हे आमचं सातारा तालुका आहे, म्हणजे बाउंड्रीवरती आहे जिल्हा.
0: बर बर बर. अच्छा, आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
1: माझं शिक्षण एम ए बी एड झालेलं आहे.
0: बर, कुठल्या विषयात आपण केलं एम ए?
1: माझं इंग्रजी आणि ज्योग्राफी मधून मी एम ए बी एड कम्प्लीट केलेलं आहे.
0: बर,
1: मी लग्नाच्या अगोदर बी एड केलं होतं आणि लग्नाच्या अगोदरच मी कॉम्प्युटर टीचर म्हणून जॉब करत होते.
0: बर,
1: तो करता करताच मग मी बी एड पण केलं.
0: अच्छा, त्याच्यानंतर
1: मग लग्न झाल्यानंतर मग नीरेमध्ये वास्तव्यास आले.
0: बर बर बर बर. अच्छा, लग्नानंतर आपण परत नोकरी वगैरे केली होती का एम ए बी एड केल्यानंतर?
1: हो, मी पहिल्यांदा लग्नानंतर एम ए बी एड केल्यानंतर मी हे करत होते, क्लासेस घेतले.
0: बर,
1: क्लासेसवर फोकस केला आणि क्लासेस घेतल्यानंतर मी लोणंदमध्ये सुद्धा क्लासेस घेत होते आणि नंतर नीरेमध्ये पण चालू केले क्लासेस, पहिली पाचवी पहिली ते दहावी पर्यंत. मला छान रिस्पॉन्स वगैरे आला, मी कंटिन्यू आपले रेग्युलरचे आपले बॅचेस ते चालू ठेवले होते.
0: अच्छा, मला एक आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की लहानपण आपलं कसं गेलं, किंवा मग आपल्या घरामध्ये शिक्षणाची पार्श्वभूमी ही मुळातच होती का?
1: हो, म्हणजे आमच्या घरामध्ये मी दोघी बहिणी आहे, तीन भाऊ आहेत, सर एज्युकेटेड फॅमिली आहे आमची सगळी. बहिणीचं पण बी एड झालेलं आहे, भाऊ सगळे छान शिकलेले आहेत, चांगल्या जॉबला वगैरे आहेत. वडीलच टेलिफोन ऑफिसर असल्यामुळे सगळ्यांना छान म्हणजे शिक्षण मिळालेलं आहे.
0: अच्छा अच्छा, नक्कीच, म्हणजे मुळात शिक्षणाचं वातावरण घरात होतच, त्याच्यामुळे कुठेही त्या बाबतीत अडचण आली नाही.
1: हो, नाही आली.
0: मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की क्लासेस तुमचे चालू होते आणि एम ए बी एड आपलं झालेलं आहे, तर पण मग अबॅकस शिकावं किंवा मग अबॅकसची माहिती आपल्याला कुठून मिळाली?
1: मॅडम, मला खूप इच्छा होती की म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रातच जायचं. आमच्या इथे एक अबॅकसचा क्लास होता, तिथे मुले जाताना मी बघायची, मला असं वाटायचं की मुलं काय शिकत असतील. मग एक दिवस असाच विचार केला आणि माझी मैत्रीण आहे की मयुरी पवार म्हणून आहे, त्यांनी मला सांगितलं की असे असे ब्रेन ट्रेनचे नरेंद्र निकुंभ सर आहेत की क्लासेस घेतात, तू जॉईन होऊन बघ. मग ते ऑनलाईन घेतात, मग मला असं वाटलं की ते मला समजेल की नाही, पण मी एकदा जॉईन झाले आणि मग त्या अबॅकसच्या क्षेत्रामध्ये मी वळाले. मग
0: बर बर बर. मग अबॅकसचा जेव्हा संपर्क आपल्याशी आला तेव्हा सुरुवातीला मला वाटतं तुमचे एम ए करतानाचे दोन्ही विषय वेगळे आहेत, एक लँग्वेज आहे आणि एक ज्योग्राफी आहे.
1: हो.
0: तर मग मॅथ्स आपलं कसं होतं किंवा गणित आपल्याला शिकावं याची मुळात आवड होती का?
1: हो, मला पहिल्यापासूनच गणित खूप आवडायचं.
0: बर,
1: आणि म्हणजे मला असं वाटायचं की काहीतरी आपण करायचं म्हणजे, आणि मला पहिल्यापासूनच इच्छा होती अबॅकस शिकायची, पण कुठे शिकावं हे कळत नव्हतं.
0: बर, आणि मग त्याच्यानंतर हा अबॅकसचा प्रवास सुरू झाला?
1: हो, सुरू झालं. हो.
0: अच्छा, अबॅकस शिकत असताना जेव्हा तुमचे रात्रीचे क्लासेस, जसं आधीच्या शिक्षकांनी सांगितलेले की ऑनलाईन क्लासेस होतात, तेव्हा त्याला वेळ काढणं म्हणा किंवा मग तुमच्या इतर क्लासेसमधनं कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं गणित बसवलं?
1: आता आपला नरेंद्र निकुंभ सर आपले संध्याकाळचे सगळ्यात तुम्हाला माहितीच आहे की 9:30 ऑनलाईन तास चालू होतो.
0: हो.
1: मग त्याच्या अगोदर आमच्या सकाळपासूनच आमच्या बॅचेस चालू असायच्या, त्यातून मी आता जवळजवळ 9वी बॅच चालू असेल सरांची, पण मी सगळ्यात ऑनलाईन तासाला मी जॉईन असते कारण मला खूप आवड आहे आणि सर इतके छान शिकवतात ना की मी एकही लेक्चर म्हणजे सरांचं म्हणजे हे करत नाही, मिस करत नाही.
0: बर, आता अबॅकस शिकताना आपल्याला काही अडचणी आल्यात का?
1: अबॅकस शिकताना अशा अडचणी नाही आल्या कारण मी ज्यावेळेस शिकले त्यावेळेस मी खूप म्हणजे स्ट्रगल असं नाही केलं, पण व्हिजिट वगैरे प्रत्येक शाळेला वगैरे दिल्या, त्या शाळेतून व्हिजिट दिल्यानंतर मुलांना त्याची माहिती वगैरे सांगितली, त्यांना खूप आवडली आणि ज्यावेळेस मी शिकत होते त्यावेळेसच माझ्याकडे एकदम 50 विद्यार्थी माझ्याकडे जमा झाले, तो एक वेगळाच अनुभव होता.
0: अच्छा, पण मग इतक्या सगळ्या लोकांना, इतक्या सगळ्या मुलांना शिकवणं पहिल्यांदाच, कुठे आपल्याला दडपण आलं नाही की इतक्या आताच आपण सुरुवात केलेली आहे तर इतक्या सगळ्या मुलांना शिकवणं एकाच वेळी, हे कसं तुम्ही जमवलं?
1: मी आता जस्ट म्हणजे शाळेमध्ये जॉब करते ना, मी 2019 पासून महात्मा गांधी विद्यालय नीरा म्हणून आहे, रयतची शाळा आहे, तिथे मी टेम्पररी जॉब करते. जॉब करता करता मी ते म्हणजे 9वी 10वीला मी सोशल सायन्स शिकवते.
0: अच्छा,
1: ते करत करत मी खालच्या वर्गांनाही सांगितली अबॅकसची माहिती आणि मुलांना आवडली कारण त्यांनाही माहीत नव्हतं एवढं, आणि त्यांना ही आवड निर्माण झाली आणि ते म्हणजे यायला लागले की क्लासला, की बाबा काहीतरी आहे याच्यामध्ये शिकण्यासारखं.
0: बर, आता तुम्हाला तर आवड होतीच मुळात पहिल्यापासून, पण मग मुलांचा रिस्पॉन्स कसा होता क्लासेस सुरू झाल्यावर?
1: मुलांचा रिस्पॉन्स खूप छान आला. पहिले मी 8 दिवस त्यांना फ्री मध्ये घेतलं, त्यांना खूप म्हणजे छान त्यांना वाटलं की बाबा फिंगर वरती टूल्स वरती आहे मेंटनली, त्यांना वेगळं काहीतरी शिकायला मिळत होतं त्यांना. आणि त्यांचा रिस्पॉन्स बघून ना खूप म्हणजे मलाही समाधान होत होतं की बाबा मी नुकते शिकते आहे, मला 8 दिवस झाले, त्यात मी लगेच क्लासेस चालू केले. त्यातून मला म्हणजे खूप समाधान होतं, विद्यार्थ्यांनाही छान वाटत होतं आणि विद्यार्थी रेग्युलर, आणि मी रेग्युलर क्लासेस घेते असंही नाही की शनिवार रविवार, रेग्युलर माझे क्लासेस चालू आहेत.
0: अच्छा बर, म्हणजे विद्यार्थ्यांनाही तुमचे क्लासेस आवडत आहेत तर?
1: हो.
0: विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या प्रकारचा चेंज किंवा कशा प्रकारची प्रगती आपल्याला लक्षात आली, मार्कांमध्ये असेल किंवा त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये असेल, काय आपण सांगाल?
1: बरेच विद्यार्थी होते की त्यांना गणित खूप हार्डली जायचं, त्यांना जमत नव्हतं. पालकही मुलांना सोडायला यायचे त्यावेळेस बोलायचे की त्यांना गणित जमत नाही, टेबल त्यांना जमत नाहीये. त्यांचा कॉन्फिडन्स त्यांचा पहिला वाढवला की त्यांना सांगितलं तुमची जी भीती आहे ना ती पहिले तुम्ही कमी करा. त्यांच्याकडनं त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेशन करा, की एकाग्रता, आत्मविश्वास ठेवा की तुम्हाला जमतंय सगळं करायला. आणि तिथून त्यांच्यापासून सुरुवात केली आणि पालकांचाही रिस्पॉन्स खूप सुंदर आला होता.
0: बरं बरं बरं बरं. हे सगळं करत असताना म्हणजे एकंदर तुमच्याशी बोलताना हे लक्षात येतं की तुमचं शेड्यूल बऱ्यापैकी बिझी आहे, क्लासेस आहेत आणि शिवाय हे रोजचे वेगळे क्लासेस सुद्धा आहेत. तर हे सगळं करत असताना घरच्यांची साथ किंवा बाकीची कामं, हे सगळं व्यवधानं आपण कशी मॅनेज करता?
1: घरच्यांची साथ म्हणजे म्हणायला गेलं तर मिस्टरांची खूप मला साथ आहे. आता जवळजवळ मी नीरेमध्ये जरी राहत असले तरी आमच्या 3 शाखा मी अबॅकसच्या चालू केलेल्या आहेत. 2 शाखेमध्ये इथून 6 किलोमीटर अंतर आहे वाल्हे आणि माळवाडी. त्या 2 शाखेमध्ये सर शनिवार रविवार शिकवतात. आणि घरच्यांची साथ म्हटलं की मला माहेरकडून खूप साथ होती, सासरकडनंही खूप साथ आहे प्रत्येक गोष्टीला. म्हणजे तुला हे करायचं ना, तुला हे शिकायचं ना, सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी मला सगळ्या गोष्टीला साथ दिली. त्यामुळे आज माझे आमच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमचे क्लासेस चालू असतात. त्याशिवाय ऑनलाईन क्लासेसही मी घेते.
0: बर बर बर. अच्छा, खूपच व्यस्त आपलं शेड्यूल आहे आणि खरोखर हे वाखाणण्यासारखं आहे की केवळ जिथे तुम्ही क्लासेस सुरू केलेले तिथेच तुम्ही थांबला नाही तर अजून इतर ब्रांचेस काढून सुद्धा तिथे सुद्धा आपण जातीने लक्ष देत आहे आणि तिथे सुद्धा अॅबॅकस घेऊन मुलांपर्यंत पोहोचलेल्या आहात. थोडक्यात जे तुमच्या क्लासचं ब्रीद आहे की सगळीकडे अॅबॅकस पोहोचवायचं आणि सगळ्याच मुलांची गणिताची भीती घालवायची आणि सगळ्यांनाच एक चांगलं वातावरण अभ्यासाचं द्यायचं, हे तुम्ही खऱ्या अर्थानं साध्य केलेलं आहे असं मी इथं नक्कीच म्हणू शकते. तुम्हाला आणखीन पुढे काय करण्याची इच्छा आहे?
1: मला मॅडम आता जस्ट म्हणजे अबॅकसच्या आमच्या तरी आता मी सांगितलं की 3 शाखा आहेत, प्रत्येक शाखेमध्ये 40-40, 50-50 विद्यार्थी आहेत. 150 विद्यार्थी आज माझ्याकडे अबॅकस शिकतायत. शिवाय 30 विद्यार्थी आहेत की ते पहिली ते 10वीपर्यंत शिकत आहेत. शिवाय स्कॉलरशिप, NMS अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेते. मला फक्त काय करायचं की आमच्या म्हणजे मला माझ्या मिस्टरांची साथ आहे, ते प्रत्येक शाळेमध्ये जाऊन व्हिजिट देतात. म्हणजे कुठेही जाऊ दे, कुठल्या गावाला गेलं, कुठं गेलं, शाळा दिसली की तिथे जाऊन ते व्हिजिट देऊन प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे अभ्यास शिकवतात की बाबा म्हणजे पैशासाठी नाही तर म्हणजे मुलांपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे. तर मला म्हणायचं एवढंच आहे की आज खेडोपाड्यापर्यंत हे अभ्यास, वेदिक मॅथ, रुबी क्यूब आम्हाला पोहोचवायचे. आणि रुबी क्यूबचे मी आता 30 प्रकार मी स्वतः सॉल्व्ह करते. म्हणजे एवढ्या म्हणजे मला सगळ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचं माझं ध्येय आहे.
0: नक्की नक्की, खूप खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. खूप उत्साह आणि खूप जिद्द आणि खूप तळमळ आहे शिक्षणाबद्दल तुमची. आपले यजमान सुद्धा शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत का?
1: हो, त्यांचं पण MA BEd झालेलं आहे. पण आम्ही दोघे म्हणजे क्लासवरच फोकस करतो जास्त करून.
0: बर बर बर, नक्कीच. आणि हा जो दोघांमिळून तुम्ही हा शिक्षणाचा वसा उचललेला आहे आणि केवळ तिथल्या तिथे आपण हे ठेवलेलं नाही तर मला खरोखर कौतुक वाटलं की तुम्ही दोघांनीही उत्तमरित्या हे सगळं पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही पाऊल सुद्धा टाकलेलं आहे. ऑलरेडी 3-3 ब्रांचेस तुमच्या सुरू आहेत आणि तिथेही भरघोस मुलांचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो आहे. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. ब्रेन ट्रेन अकॅडमी बद्दल आपण काय सांगू शकाल?
1: ब्रेन ट्रेन मॅडम इतकं छान आहे ना, म्हणजे नरेंद्र निकुम सर त्यांनी त्यांच्या आज मार्गदर्शनामुळे किंवा त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यांनी आमच्या सर्व परिवारातील ताईंना स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं हे तर शिकवलेलंच. कारण आता नोकरी करणं, बाहेर पडणं म्हणजे फार अवघड झालंय. कारण आता सगळ्या क्षेत्रामध्ये महिला तर आघाडीवरती आहेतच. पण एवढंच करायचं की सरांनी काय केले की महिलांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतः क्लासेस कसे घ्यायचे ते सरांनी शिकवले. आणि आज नरेंद्र निकुम सर, नंदी रुक्मिणी मॅडम आहेत, रुपाली फुले मॅडम आहेत, त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचले. आणि त्यांना म्हणजे असं आपण म्हणतो ना की जरी आपण समुद्र आहे आपल्या समुद्राची शाही केली, आभाळाचा आपण जरी कागद केला तरी त्यांच्याबद्दल आपण जितकं बोलू ती सगळी माहिती आपल्याला कमीच पडणार आहे. आणि ब्रेन ट्रेन बद्दल मी जितकं बोले ना तेवढं खूपच कमी होणार आहे, कारण सरांनी सगळ्यांना भरभरून इतकं छान शिकवले. सरांच्या सगळ्या म्हणजे दादा म्हणजे सर सगळ्यांना ताई बोलतात ना, बहिणीसारखं सर इतकं माया करतात सगळ्यांवरती. कितीही अडचणी आल्या तरी सर सगळ्यांना खूप सांभाळून घेतात, कधीही म्हणजे असं कंटाळ करत नाही. कधीही त्यांना काही विचारलं तरी त्याची उत्तरं सर लगेच सांगत असतात.
0: बरं बरं बरं, नक्कीच खूप छान वाटलं प्रतिभाताई तुमच्याशी बोलून. आणि खरोखर तुम्ही स्वतः खूप मेहनती आहात हे तर मला वेळोवेळी आपल्या बोलण्यातनं जाणवत होतंच, आणि म्हणून मी खरोखर तुमचं कौतुक करते की मेहनतीने आणि जिद्दीने तुम्ही पुढे जात राहत, त्याच्यामुळे यश तुम्हाला मिळणार आहे यात मुळीच शंका नाही. अशाच तुम्ही प्रगती करत राहा, सगळ्यांच्या सोबतीनं तुम्ही ही सगळी वाटचाल करताय, त्याच्यामुळे निश्चितच त्याचं उत्तम फळ तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेच आहे. आणि ब्रेनट्रेनबद्दल सुद्धा तुम्ही खूप भरभरून बोललात, सरांबद्दल तर प्रत्येक शिक्षिकाच इथे कायमच आपलं उत्तम मत व्यक्त करत असते, त्याच्यामुळे त्यांचंही पुन्हा एकदा कौतुक.
1: नरेंद्र निकुम सरांनी ज्यावेळेस मी जॉईन झाले त्यावेळेस 2023 मध्ये सरांनी मला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केलं होतं. आणि आमच्या सरांना सुद्धा त्यांचं काम कर्तृत्व बघून त्यांना सुद्धा शिक्षक रत्न पुरस्कार म्हणजे एकाच वर्षात आमच्या दोघांनाही पुरस्कार मिळाला होता. आणि त्याचबरोबर मॅडम आमचे जे गाव आहे ते 20,000 लोकसंख्येचं गाव जरी असलं तरी यामध्ये आम्हाला गावकऱ्यांचा खूप सहभाग होतो. म्हणजे अमोल सावळे असतील किंवा अनिल हे चव्हाण साहेब असतील किंवा ग्रामपंचायतीचे आमचे काकडे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला खूप भरभर साथ दिली. आमचे कार्यक्रम असतील स्टेट लेवल नॅशनल लेवल त्या लेवलला आम्हाला त्यांनी ग्रामपंचायत उपलब्ध करून दिली. सगळा खर्च ते करतायत म्हणजे गावकरी. आणि स्टेट लेवल नॅशनल लेवलला नेहमी आमची मुलं म्हणजे झळकतातच. आणि 10 म्हणजे नंदिनी मॅडम म्हणतात की खरंच तुम्ही बाहेर गावी राहता पण तुमचा क्लास नंबर 1 क्लास आहे. परवाच त्यांच्याशी बोलणं झालं, इतकं नंदिनी मॅडम बोलत होत्या ना की म्हणजे खरंच तुम्ही करताना त्या कामाला तुमचा खरंच सलाम आहे म्हटलं त्या. इतकं छान आमचं काम चालू आहे, एवढे विद्यार्थी घडवणं म्हणजे सोपं नाहीये. प्रत्येक छोटी छोटी मुलं आहेत पण त्यांना खूप समजून घ्यावं लागतं.
0: बरोबर बरोबर, खूप छान वाटलं सगळं ऐकून. आणि याच्यात जो तुम्ही उल्लेख केला की फक्त तुम्हीच नाही, तुमचं कुटुंबच नाही, केवळ तुमचा क्लास नाही, ब्रेनट्रेन अकॅडमी नाही, तर तुमचं गाव सुद्धा या सगळ्यामध्ये उतरलेलं आहे, त्याच्यामुळे खरोखर तुम्हा सगळ्यांनीच ही जी शिक्षण गंगा प्रवाही करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांचंच पुन्हा एकदा कौतुक. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला सगळ्यांना देते.
1: छोटीशी कविता सांगू का?
0: हो सांगा सांगा.
1: एक छोटीशी अबॅकस वरती केली. अबॅकस की ज्योत जलाए, हर गल्ली हर मोहल्ले में अबॅकस की दीप जलाए, हर गाव हर शहर नन्ने मुन्ने का ज्ञान बढाए, अबॅकस सिखाए गिनती का खेल, संख्या बने मजा न कोई झमेल, वेदिक मैथ दे बुद्धि को तेज, मन को चप्पल विचार बने वे, रूबिक क्यूब के रंग निराले, धीरज संयम के प्यारे हवाले, घुमाओ फिराओ सोच के खेलो, हर रंग में नया सपना बोलो, रोबोटिक्स दिखाए दुनिया नई, तारों में छुपी कहानी कही, बनाए मिलकर भविष्य सुहाना, नया भारत नया जमाना, नारी शक्ति को मिले सम्मान, उनको कदमों में रोशन जहाना, समर्पण से पाई हर जीत, उनकी मेहनत सोच में असीमित, शिक्षक रत्न पुरस्कार की शान, गुरुजनों का ऊंचा मान पहचान, निकुंभ सर का मार्गदर्शन प्यारा, बनता हमको सबको आदर्श सहारा, नंदिनी मैडम का प्रेम अनोखा, रूपाली फुले मैडम का स्नेह निराला, ब्रेन ट्रेन परिवार एक साथ चले, ज्ञान की राह पर दीप जले, चलो मिलकर कदम बढ़ाए, हर घर में अबैकस वैदिक मैथ रूबिक क्यूब रोबोटिक पहुंचाए, ब्रेन ट्रेन की यही पुकार ज्ञान से जग को उजाला, ब्रेन ट्रेन को यही नारा है हमारा.
0: खूप छान, खूप सुंदर कविता केलीत आपण. आणि खरोखर प्रत्येकाचा इथे उल्लेख आपण केला, प्रत्येकाला ते श्रेय दिलं, खरोखर तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे. खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानते, मनापासून धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम, तुम्ही मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल वेदिका मॅडम तुमचेही खूप खूप आभार.
0: धन्यवाद धन्यवाद.

0: सादर करीत आहोत दिन जुने अर्थ नवे. लेखन ऍडव्होकेट अंजली महाजनी आणि सहभाग डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजनी. ऐकूया दिन जुने अर्थ नवे. अरेच्या कोण म्हणतय, अंजली का अत्रेय का? तू अंजली अत्रेयाच्या आवाजात म्हणतेय का? अत्रेय आलाय काय, आहे काय भांडण?
1: हो सुषमा ताई, अत्रेयाचाच आवाज आहे हो तो.
2: या ग आद्या, आणि अत्रेयच आलेला आहे काल पुण्याहून. 15 ऑगस्ट अगदी संचारलेला आहे त्याच्या अंगात कालपासून.
0: चांगलंय, देशभक्ती अशी उपजतच असायला हवी, कुणाला शिकवायला नको लागायला. हो की नाही?
1: खरेच अंजली ताई, आम्ही पण आत्ताच झेंडावंदन करून आलो, पण मुलांमध्ये म्हणावी तशी देशभक्ती असं नाही आहे खरं. म्हणजे आहे देशभक्ती आहे वाटलं की त्यांना, पण त्यांच्या देशभक्तीच्या व्याख्या मात्र नक्कीच बदललेल्या
2: आहेत. आताची आल्यापासून देशभक्तीपर गाण्याची रेकॉर्ड सुरूच आहे.
0: खरंय. अगं 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा सुट्टीचा दिवस, एवढीच भावना अलीकडे मुलांमध्ये राहिली आहे काय असं वाटायला लागतं. पण नाही बरं का, तसं त्यांच्याशी बोलताना कळतं की त्यांना देशाबद्दलचं खूप प्रेम आहे आणि आपला देश स्वतंत्र करण्यासाठी पूर्वजांनी किती कष्ट घेतले हे पण याची जाणीव आहे. आणि काही लोक तर सांगतात मुलं मला, अगं गुगलवर सर्च कर आजी, म्हणजे तुला कळेल स्वातंत्र्यासाठी कोणी कोणी प्राण दिले ते.
1: खरंय खरंय. होय ना, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी 150 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले, ही खरं तर एक मोठी ऐतिहासिक घटना. त्या दिवसाची आठवण म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात मोठ्या उत्साहाने आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेसह राष्ट्रीय सण म्हणून हा साजरा केला जातो.
2: 15 ऑगस्ट दिवस म्हणजे भारताच्या विविधतेत एकता दर्शवणारा दिवस. या दिवशी एकत्र येऊन देश आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त करतात.
0: आणि हा दिवस सैनिकांच्या स्मरणार्थ सुद्धा साजरा केला जातो, कारण त्यांच्या त्यागावरच आपण स्वतंत्र आहोत. ओके ने?
1: हो खरंय खरंय. आणि या देश या 15 ऑगस्टला देशभरात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन केले जाते शासकीय कार्यालयांवरती. देशाचे पंतप्रधान मात्र लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून संपूर्ण जनतेप्रती संदेश देतात.
2: शाळा, महाविद्यालय, धार्मिक ठिकाणं, सार्वजनिक ठिकाणं, या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजले जातात आणि 15 ऑगस्ट हा दिवस देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणि काहीतरी देशासाठी करण्याची प्रेरणा देण्यामध्ये.
0: आणि आपला खरंच आहे हा दिवस किती महत्वाचा आहे. आणि मग नंतर भारतीय संविधान सुद्धा सुरू झालं आणि भारताला 1950 मध्ये देश प्रजासत्ताकही झाला, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झाली, सगळं काही झालं आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि प्रजासत्ताकही देश झाला.
1: हो, अशा स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान आणि हिंदुस्थानी दोन राष्ट्र देखील झाली. बऱ्याच हिंसक दंगली झाल्या, मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली आणि जवळजवळ 1 ते 1.25 कोटी लोकांनी स्थलांतर केले.
0: खरे खरे.
2: आणि मग देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरील लाहोर गेटवर प्रथम तिरंगा फडकवून वंदन केले. अलीकडे हा कार्यक्रम बिस्मिल्ला खानच्या शहनाईने सुरू होतो आणि टीव्हीवरूनही प्रसारित करत
0: आणि खूप छान आपल्याला बघायला मिळतं. मी तुम्हाला गंमत सांगू का, जेव्हा पाकिस्तान आणि हिंदुस्थान झालं, फाळणी झाली, तेव्हा माझी आई माझे आजोबा पाकिस्तानात होते आणि फाळणीनंतर ते जसं त्यांना तिकडनं हाकलण्यात आलं तसं ते नेसत्या वस्त्रानिशी जीव वाचवून भारतामध्ये आले. तर अनेक देशवासी
1: मगाशीच यांची आठवण झाली.
0: अगदी अगदी. आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर ते अनेक देशवासियांचे बलिदान देऊनच हा लढा पूर्ण झाला. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार केली, त्यांचं योगदान मोठं, पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, मग राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं, हे सगळं राष्ट्रीय गीत आपलं राष्ट्रगान ठरलं, हे सगळं आपल्याला आता माहितीये. पण गंमत माहितीये का, माझ्या आईला तिकडे पाकिस्तानातलं झेंडावंदन ऐकायला मिळालं आणि नंतर ते परत आले 3 महिन्यानंतर सुखरूप आले, हेच खूप मोठं.
1: आणि 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्या भाषणात पंतप्रधान मुख्यत्वे करून गेल्या वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकतात, महत्वाचे मुद्दे मांडतात, जनतेला त्याच्याशी कामगिरीशी अवगत करून देतात, ही किती चांगली गोष्ट आहे ना. पुढील विकासाचे आवाहन करतात, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना श्रद्धांजली वाहतात.
2: तसेच लष्करी निमलष्करी तुकड्यांची परेड होते आणि त्या विविध चित्ररथांमध्ये बरं का स्वातंत्र्य लढ्यातील देखावे किंवा भारतीय परंपरा संस्कृतीचे दर्शन घडवून आणतात. त्यामुळे आजकालच्या नवीन पिढीला किती म्हणजे प्रत्यक्ष असं दृकश्राव्य माध्यमातून सगळं बघायला मिळतं.
0: ते तर मिळतच, पण नुसतं नवीन पिढी सोड, म्हाताऱ्या कोताऱ्यांचा टीव्ही समोर बसून इतका मस्त आनंद घेता येतो, सोहळा बघायला मिळतो, गावातही प्रभात फेरी निघते, हे सगळं होतं.
2: एवढ्या कुठल्या असतो असं नाही
0: का, आपण असं करायला पाहिजे की त्या दिवशी सुंदर भारत स्वच्छ भारत या केवळ स्लोगन्स न राहता आपण ही सगळी परत स्वच्छ भारत सुंदर भारत स्वप्न साकार करायला पाहिजे.
1: एका दिवशी न पाहता रोज तो झाला पाहिजे, ते पाहिलं गेलं पाहिजे. खरं चंगळवाद भ्रष्टाचार दोन्ही प्रचंड माजलेत आपल्या भारतामध्ये, म्हणून नवीन पिढीतील कुशाग्र लोक परदेशात चालले.
0: पकडून आणा त्यांना.
1: आपली मुले हुशार आहेत, विद्यार्थी आहेत, खरं त्यांची ऊर्जा आणि उत्साह तोच आहे, पण त्यांना परदेशात जाण्यापासून थांबवावे यासाठी खरंच प्रयत्न व्हायला हवा.
0: ते तर ठीक आहे, पण त्यांना योग्य असा आपण आपला देशही तयार करायला, सैनिक तिथे बॉर्डर वरती जीवाची पर्वा न करता लढतात त्यांची जाणीव आपणही ठेवायला पाहिजे.
2: त्यांनी त्यांच्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक आपण व्हायला हवाय नवीन पिढीसाठी, आणि त्यासाठी आधी जनतेने आपल्यातली देशिस्त
0: काढली पाहिजे.
2: झटकणं क्रमप्राप्त आहे,
1: बरोबर.
2: लोकसंख्या आटोक्यात आणणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे नाही भ्रष्टाचार स्वैराचार, तर स्वातंत्र्य म्हणजे समता बंधुता आणि शुद्ध आचार. स्वातंत्र्य म्हणजे नीतीमूल्याची जपणूक आणि परस्परांशी माणुसकीने वागणूक.
0: अगदी खरंय अंजली, पण पूर्वजांनी कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य हा ठेवा विज्ञान कला अर्थ सदाचार या सगळ्यांनी त्याला सजवलं पाहिजे.
1: खरं
0: आणि कुशाग्र बुद्धी आपल्यामध्येच आहे, ती वापरली पाहिजे. जातीभेदाला हद्दवार केलं पाहिजे आणि हातावर हातात हात घालून स्वच्छता आणि समृद्धी आपल्या देशामध्ये निर्माण होईल असं काहीतरी केलं पाहिजे. मग
1: खरे सुषमाताई, स्वातंत्र्य मिळूनही एवढी वर्ष झाली तरी भारतातील आकाश जरा अंधारलेलंच आहे. क्षितिजावर पहाट होईल हे जाणवत आहे, पण ती स्वयंशिस्तीने होईल. तेव्हा प्रामाणिकपणे तिचे स्वागत करा, नवीन सूर्योदयाचे स्वागत करूया आणि प्रगतीचा ध्वज उंच धरूया, अशी आपण प्रार्थना किंवा काय म्हणाल
0: असं आपण
2: बांधली पाहिजे.
0: आणि सगळ्यांनीच बांधली पाहिजे, अगदी राजकारण्याच्या पासून तर
2: लहान मुलांपर्यंत. यालाच मग म्हणता येईल की दिन जुने तरी अर्थ नवे विचार नवे.
0: खरं. आणि मग श्रावण महिन्यात आणखी काय येतं का अंजली?
2: अगं 15 ऑगस्ट तर असतो, पण श्रावण महिन्यात शेवटी जो येतो तो पोळा हा सण असतो. महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
0: अरे वा, बरोबर ग. हा श्रावण अमावस्येला किंवा पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो आणि शेतीत शेतकऱ्यांना बैलाचं अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. आता बरेच ट्रॅक्टर वगैरे पण आले, पण बैलांचं कष्ट कधी ते विसरत नाहीत आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी हा दिवस समर्पित केलेला आहे.
1: खरं ना, म्हणजे आपला कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्याकडे एक वेगळं पशुधन आहे. बैल, गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या हे सगळं पशुधन म्हटलं जातं. बघा त्याला धनाची उपमा दिलेली आहे. या दिवशी आणि बैलांना खांदे चोळून त्यांचे अतिशय छान सजवले जाते. म्हणजे वर्षभर बैल शेतकऱ्यासाठी राबतो, तर त्याचे खांदे चोळले जातात. ही किती छान भावना आहे खरं पाहिजे. शिंगांना रंग देऊन त्यावर चमचमती बेगडं चिकटवतात. बैलांच्या शिंगाला रंगीत फुगे बांधतात,
2: पेरूचे ठिपके देतात.
1: पाठीवर नक्षीदार अशी झूल असते. मला आठवते माझ्या आजोळी खूप छान झूल होती, म्हणजे अगदी आरसे वगैरे लावलेली ती झूल होती. आणि ते
2: वायात फुलांचे तोडेही घालतात. माझ्या आजोबांकडे पण होती ना शेती,
1: हनम बैल होते ते, एकदम उंच फूर शिंगवाले
2: खिलारी बैल,
1: खिलारी बैल.
2: आणि मग त्या बैलांना नवीन कासरा बैलाला मारून जे मंदिराजवळ घेऊन जातात. नैवेद्याच्या ताटातलं गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्यही देतात ना.
1: हो,
0: हे सगळं छान साजरं केलं जातं. आणि संध्याकाळी गावातील सगळ्या बैलजोड्या वाजंत्री ढोल ताशे वाजवत एकत्र येतात, बैलांची मिरवणूक काढतात, गावातील मुख्य पाटील किंवा जमीनदार तोरणं तोडतात आणि पोळा फुटतो असं म्हणतात. मग मारुतीच्या मंदिरात जाऊन बैलाला घरी आणतात. मग घरी आणल्यावर काय असतं, काहीतरी ठराविक रक्कम त्याला काय म्हणतात,
2: मोजरा म्हणजे काहीतरी आपण बक्षिशी म्हणून देतो ना, तसं ते बक्षिशी
0: कोणाला देतात ती,
2: ते जो
1: म्हणजे आणि ती त्याला त्या दिवशी नवीन कपडे सुद्धा दिले जातात, बैलाची निगा राखणार आहेस त्याला दुराखे म्हणतात ती.
2: हो हो,
1: तर तो त्याला त्याचाही मान आपण त्या दिवशी करतो कारण त्याने काळजी घेतली म्हणूनच तो बैल चांगला
0: राहिला. आपल्या सगळ्या सणांमध्ये एक भाग कॉमन आहे तो म्हणजे खूप
1: खरंच.
2: आणखी मग काय होतं, तोरण तोडताना त्या वेळा काहीतरी झडते म्हणजे बैल पोळ्याची गाणी आवर्जून म्हटली जातात. ते आठवते ना सुप्रियाच्या बहिणाबाईंचं एक कविता होती,
0: कुठला गं,
2: कुठली
1: आला आला शेततऱ्या पोया चारे सण मोठा, हाती घेई सना काठ्या आतेश आता शेंदूर आले होता, आला आता बांधारे तोरण सजवारे अंगण, कर्य करा आंघोळी बैलाच्या लावा शिंगाले शेंदूर,
2: लावा शेंदूर शिंगाले शेंड्या घुंगराच्या लावा, वयामध्ये बांधा ते दिल्या घंट्या घुंगरू मिरवा, बांधा कवड्याचा गेरा अंगावर झुल छान, माथी रेशमाचे गोंडे बांधा पायात पैंजण,
0: उठा उठा बहीण बाई झुल पेटा
2: बहिणाई
0: बहिणाई, उठा उठा बरोबर आठवलं, उठा उठा बहिणाबाई झुल पेटवा पेटवा, आज बैलाचे निविद पुरण आजच्या पोळ्या ठेवा, बडे नांगर वखर नाही कष्टाने गणती, पीक शेत कर्या हाती याच्या जीवावर शेती, किती सुंदर लिहिलंय अक्षरशः बैलाबाईचे पाय धरार असे वाटतात.
1: उभे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदा, याने काही नाते झुल दाणे चाऱ्याच चंदा, खाऊ द्या रे पोट भरी होऊ द्या रे मग दुल, बशी सनी आय भरी आणि करू द्या वागुल.
2: आता बहिणाबाई पुढे म्हणतात की आता ऐका मनात आलं माझं येडीच सांगा, आता ऐका मनात आलं माझं येडीच सांगा ना, आज पोयाच्या सणाले माझं येवड मागण, आज पुंजारे बैलाले फेडा उपकाराचं देणं, आज पुंजारे बैलाले फेडा उपकाराचं देणं, बैला खरा तुझा सण शेतकऱ्या तुझं ऋण.
0: किती सुंदर दिलाय बहिणाबाईने, आपल्या बहिणाबाईने अगदी थोडक्या शब्दात बैलाच्या प्रति कृतज्ञता किती छान पद्धतीने व्यक्त केली आहे. पूर्वापार चालत आलेल्या बैलासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेला हा सण किती जुना असला तरी त्यातला आशय खरंच नवीन आहे की आपण हा आपला देश कृषी प्रधान आहे आणि म्हणून शेतकऱ्याप्रती बैलाप्रती बैल सांभाळण्याप्रती सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा विचार पुढील पिढीत संक्रमितच करायला हवा, तरच म्हणता येईल दिन जुने
2: अर्थ लावी.
1: हो, तसाच पोळा हा दिवस मातृदिन म्हणूनही साजरा केला
0: जातो. किती छान, म्हणजे आई सारखी कष्ट करते बैलासारखी तेव्हा घर छान चालतं.
2: खरेच आपल्या आईच्या कष्टाचं महत्व तुलनीयच आहे,
1: म्हणजे बघा ना घराच्या ओझ सगळं आईच्याच खांद्यावर असतं ना, म्हणून ती त्या दिवशी तो मातृदिन म्हणूनही खरंच साजरा केला जातो.
2: बर,
1: आई आपली अशी शिदोरी आहे की ती उरतही नाही आहे पुरतही नाही. या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपण आईचे प्रति आदर आणि कृतज्ञता दाखवून आपण किंचित उतराही होतो. याबद्दल एक कथा अशी आहे की कृष्ण जन्माल्या बरोबर देवकीच्या खुशीतून गोकुळात यशोदाकडे गेला. देवकी मुलाच्या गैरहजेरीने दुःख विभोर व्हायची, तेव्हा विचारायची अतीत कोण अतीत कोण, तेव्हा कृष्ण तिला जणू उत्तर द्यायचा मीच, आणि मग ती आश्वस्त व्हायची. याप्रमाणे प्रत्येक माता आपल्या पुत्र वियोगापासून दूर राहावी, वियोग झाल्यास शांत व्हावी, असा हा मातृदिन साजरा केला
0: जातो.
2: मातृदिनाचे वर्णन करणारी एक कविता अशी आहे की अतिथी कोण अतिथी कोण असे विचारत येतो मातृदिना, मातेतर्फे संततीचे औक्षण खीर पुरीचा प्रसादही छान, माता सकलांचे दैवत चैतन्याची मूर्ती असे घरात, जीवती मायती स्मरते रमते पिल्लांच्या नटकेत बालपणात,
0: पिल्ल घेतात भरारी दिगंतरी माता वाट बघते अंतरी, पिल्लाला आकाश धाकटे तर त्यांचे विना मातेचे घर रिकामे घरटे रिकामे घरटे,
1: अशी माता आणि पिल्लांचा उंच झोका एवढा अतिथीच्या काळजाचा चुकतो ठोका, मुलांसाठी ती अविरत जिजते जगतावरील आद्य दैवत हीच असते,
2: अशीच असते सर्वांचीच माया मावली, अशी असते सर्वांचीच मायेमाऊली, स्वतः उन्हात पाहून पिल्लांना सावली, कधी निसटून जाते पाऱ्यासम आयुष्यातून, धरत राहतो तिचा आठवण येणाऱ्या प्रत्येक मातृमनातून, येणाऱ्या प्रत्येक मातृ.
0: हे सगळे जुने सण असले तरी त्यातले नवे अर्थ लक्षात घेतले पाहिजे. अगं अंजली, आणखी श्रावण महिन्यात असलेल्या कान्ह देशातला म्हणजे खानदेशातला, विशेषतः उत्तर महाराष्ट्रातला पारंपरिक सण आठवतो का तुम्हाला?
2: कानबाई ना,
0: कानबाईचा उत्सव. आणि नागपंचमीला सुद्धा नागदेवतेची मनोमन प्रार्थना करतात, कारण नाग हा शेतकऱ्याचा मित्र असतो, तो मोठाले उंदीर खातो, जीवो जीवस्य जीवनम सारखं.
1: या उत्सवाची परंपरा खूप मोठी आहे.
0: कोणत्या ग? कानबाईच्या
1: उत्सवाची. या उत्सवात कुळातील प्रत्येक कुलदीपकाची एक एक मोठ असे गहू आणि चण्याचे डाळ असे प्रमाण घेऊन मग त्यापासून मोठ्या पुरणपोळ्या म्हणजे रोट केले जातात. आणि कानबाई पूजनाच्या निमित्ताने सर्व परिवार एकत्र येऊन उत्साहाने आनंदाने त्याचे सेवन करतात. मला असं म्हणायचंय की म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी एकत्र यावं. श्रावणात खरं म्हणजे सुगीचे दिवस, शेतकऱ्यांचं पीक आता अगदी तरारून आलेलं असतं आणि त्यात आपण सगळे मन सुद्धा कलुषित असेल तरी निसर्ग इतका सुंदर असतो की तो मनाचा उल्हासाने मन आपलं भरून जातं आणि म्हणून सगळ्या परिवाराने द्वेष विसरून
0: एकत्र एकत्र. 4000 वर्षापासून सुरू झालेला उत्सव आहे असं म्हणतात.
1: हो
0: आणि त्याची काही गाणी पण एखादं गाणं सांग ना.
2: हो, त्याच्या म्हणजे कानबाई म्हणजे पार्वती, कन्हेर म्हणजे तिचा पती शंकर, याला उद्देशून ती त्याला म्हणते की जायचंय आता कानबाईच्या दिवशी, तर ती असं गाणं सांगते की कानबाई

0: ஞானியவா பகநாராயணலவா பகநாராயணலவா நாரயத்தோடு தபக்கலே
1: खूप छान. आणि मग कानबाई जाताना मोठा डीजे वगैरे वाजवतात, पण मला आवडत नाही ते. म्हणजे अतिशय वेडवाकडं घाणेडं नाचणारी मुलं देवीला तुम्ही घेऊन जाता, आणि मग तुम्ही असं घाणेडं का नाचता? आणि एक इतकी छान गाणी आहेत ना की साखर पेरत चालली व माय कानबाई चालली गंगेवरी, असं सगळं म्हणत तिला सोडतात. अगदी कठीण अंतकरणाने तिला तिथे सोडून येतात. मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रसंगी घाणेरडं नाचता कामा नये, तर खरे जुने सण चांगल्या पद्धतीने आपण साजरे करू शकू. हे नवीन अर्थ आपण परत लक्षात घेतले पाहिजे. सण साजरे करूया, पण त्याचे नवीन अर्थ लक्षात घेऊ.

मी डॉक्टर सुषमा दाते, आज पुण्याला आहे. आज मुलाखत घेतली आहे माननीय स्वाती साठे यांची. स्वाती साठे या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन म्हणजे डीआयजी प्रिझन वेस्टर्न रिजन येरवडा इथे कार्यरत आहे. या उच्च पदावर कार्यरत आहेत आणि या कारागृहाच्या प्रशासनात त्यांना आलेले अनुभव आणि महिला ऑफिसर म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आज आपण या मुलाखतीतनं बरंच काही जाणून घेणार आहोत.

0: नमस्कार स्वातीताई.
1: नमस्कार सुषमाजी. श्रोत्यांना पण नमस्कार.
0: तुम्ही मास्टर्स इन क्रिमिनॉलॉजी केलंय असं आम्ही ऐकलंय. तुम्ही ही आगळी वेगळी वाट कशी निवडली?
1: तेव्हा मी शिक्षणाचा विषय सुद्धा क्रिमिनॉलॉजी घेतला होता आणि त्या योगे विविध म्हणजे गुन्ह्याशी डीलिंग करणाऱ्या संस्थांमध्ये जायचं प्रसंग यायचे. त्याच्यामध्ये कारागृह एक होतं. तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळ्यात चॅलेंजिंग विश्व आहे, कारण गुन्हेगाराला पकडणं पण त्याच्यानंतर ठेवणं आणि त्याची जडणघडण करणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे मी या क्षेत्राची निवड केली.
0: बर, आणि तुम्ही ज्या वेळेला जॉईन झालात त्यावेळेला फारशा कुणी महिला अधीक्षक नव्हत्या मला असं वाटतं.
1: फारशा नाही, मीच भारतातली पहिली महिला तुरुंग अधीक्षक आहे.
0: अरे वा, फारच छान. म्हणजे फारच चॅलेंजिंग काम होतं हे. मग त्याच्यासाठी तुम्हाला आधी निवड झाल्यावर वर्षभर ट्रेनिंग वगैरे घ्यायला लागलं?
1: या म्हणजे या पदाची ती डिमांड आहे, मागणीच आहे. तुम्हाला वर्षभर तुम्हाला खडतर प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. त्याच्यामध्ये ग्राउंड आणि वर्ग अभ्यास अशा दोन्ही प्रकारचं ते ट्रेनिंग असतं. तर ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला खात्यामध्ये प्रवेशच करता येत नाही. तुमचा खात्यात प्रवेश होतो तो या ट्रेनिंगमुळेच होतो.
0: अच्छा, मग हे ट्रेनिंग संपलं, मग प्रोबेशन असेल ते संपल्यानंतर तुम्ही इंडिपेंडेंट जेल सांभाळलं असेल. कुठलं होतं ते पहिलं जेल?
1: माझं पहिलं जेल सातारा होतं आणि सगळ्यांनाच म्हणजे प्रोबेशन संपल्यानंतर इंडिपेंडेंट जेल सांभाळावं लागतं. तर आता मी म्हणजे असं सांगेन थोडस की महिला आणि त्याच्यातून पहिली महिला, त्यामुळे खूप चॅलेंजेस होते. अगदी एंट्री पासून चॅलेंज होते. पहिले तर ही येईल की नाही, आली तर खडतर प्रशिक्षण पूर्ण करू शकेल की नाही, प्रशिक्षण पूर्ण केलं तर प्रोबेशन आहे, जाऊ दे, ते कोणाच्या तरी हाताखालीच असतं, तुम्ही सुरक्षित असतात. मग खरी परीक्षा सुरू होते जेव्हा तुम्हाला इंडिपेंडेंट जेल मिळतं तेव्हा. कारण तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात आणि त्याचं चांगले किंवा वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. पण माझ्याकडे तर असं बघितलं जायचं की बाई हे करू शकेल की नाही, त्यामुळे आव्हान दुहेरी होतं. कुठलाही ऑफिसर निर्णय घेतो पण ती बाई म्हणून विशेषतः कसं निर्णय घेते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं.
0: खरंय, कारण हा अपारंपरिक जॉब तुम्ही स्वीकारला, संघर्षही करावा लागला असणार. म्हणजे सगळ्या बाजूंनी लोक बघत असणार की तुम्ही कसं काम करताय, महिला म्हणूनही आणि ऑफिसर म्हणूनही. मग हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय काय एफर्ट्स घ्यायला लागले?
1: खरं तर मी सांगू का की कुठली पण बाई आहे ना, कुठल्याही फील्डमध्ये कधीही जाऊ दे, तिचे तारेवरची कसरत असते. कारण तिला स्वतःला त्या पदाला ती लायक आहे हे सिद्ध करावं लागतं आणि ती बाई म्हणून हे करू शकते, दोन्ही सिद्ध करावं लागतं. आणि माझ्यावर तर खूप मोठी जबाबदारी होती, कारण पहिलं तर फील्ड, संघर्षाचं फील्ड, त्याच्यात मी पहिली महिला. समजा मी सोडलं असतं की मला हे जमत नाहीये, तर महिलांचा प्रवेशच बंद झाला असता या एवढ्या चांगल्या क्षेत्रामध्ये. म्हणजे महिलांना जमत नाही असं म्हणून त्याच्या फुली मारल्या गेली असती. त्यामुळे खूप तारेवरची कसरत होती आणि सुदैवाने मी ती पूर्ण करू शकले.
0: अरे वा, प्रशासनात निर्णय घेणं आणि अंमलबजावणी करणं या दोन्हीमध्ये अडचणी असतात का महिला म्हणून?
1: नाही, एकदा कसं होतं की सुरुवातीला येऊ शकतं मे बी, कारण ते तुम्हाला दुहेरी हे असते. पण त्याच्यानंतर तुम्ही प्रशासक म्हणून कसे आहात हेच बघितलं जातं. आणि मला तर असं वाटतं की कुठली पण बाई तितकीच बरोबर असू शकते जितका एखादा पुरुष प्रशासक बरोबर असू शकतो. आणि कुठला पण पुरुष तितकंच चुकू शकतो जितकी एखादी बाई चुकू शकते. त्यामुळे त्याच्यानंतर प्रशिक्षणानंतर अनुभवानंतर कसोटी असते ती तुमच्या निर्णय क्षमतेची. मग त्याच्यानंतर बाई किंवा पुरुष असा काही भेद राहत नाही. लोकांना उत्तम प्रशासन हवं असतं आणि ते तुम्ही दिलं पाहिजे.
0: म्हणजे तुमच्या कामाचा दबदबा, तुमची ऑनेस्टी आणि अबिलिटी, हे सगळ्याचा कस लागल्यावर सगळी माणसं सरळ येतात आणि ऐकायला लागतात असं मला वाटतं. पण तुम्ही हँडल करतात ती गुन्हेगार माणसं असतात, त्यातही महिला आणि पुरुष. तर महिला गुन्हेगार आणि पुरुष गुन्हेगार असा काही भेद असतो का तिथे वागण्यात?
1: वागण्यामध्ये भेद असतो, कारण कसं असतं की महिला आणि पुरुषांची मानसिकता ही टोटली वेगळी वेगळी आहे, भिन्न आहेत. म्हणजे ते स्वभावाने बायका जास्त भावनिक असतात. पुरुष गुन्हेगार जेव्हा जेलमध्ये येतो तेव्हा तो एकटा येतो, पण बाई जेव्हा जेलमध्ये येते ना ती दुःखामध्ये आपलं घर, मुलं, संसार, स्वयंपाकघर सगळं मागे सोडून आलेली असते. त्यामुळे ती जास्त भावनिक असते आणि त्यामुळे तिला हाताळणं हे जास्त जबाबदारीचं आणि महत्वपूर्ण काम असतं.
0: बरोबर. आम्हाला असं डोळ्यासमोर आहे की असं खाडखाड बूट वाजवणारे, दबदबा निर्माण करणारे, जोरात येणारे, म्हणजे असा रागीट चेहराच करून येणारे असे तुरुंगाचे अधीक्षक वगैरे असतात पुरुष, असा एक अंदाज आहे. तर तुम्ही पुरुष अधीक्षक आणि तुम्ही बाई अधीक्षक, या वागण्या बोलण्यात चालण्यात काही फरक जाणवतो?
1: नक्की आपली ती ना पारंपरिक समज आहे आणि हे पुरुष डॉमिनेटेड फील्ड असल्यामुळे तसं असते तुमचं, कारण इथे कुठेतरी अधिकारीशाही प्रस्थापित करावी लागते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं राकट दिसणं, मोठ्या मिशा असणं, रुबाबदार चालणं, खाडखाड चालणं यांनी दबदबा होईल. पण मी माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरनं सुषमाजी सांगते की दबदबा हा या बाह्य रूपाचा कधीच नसतो. दबदबा तुमच्या ऑनेस्टीचा असतो, दबदबा तुमच्या वागण्याचा असतो, दबदबा तुमच्या निर्णय क्षमतेचा असतो. आणि सर्वात जास्त तुम्ही समाजाभिमुख प्रशासन कसं करता याचा सगळ्यात मोठा दबदबा असतो. ही बाह्य रूप आहे. आता कुठली पण बाई, मी जाऊ द्या, कुठली पण बाई हे रूप आणूच शकत नाही. तिला नाकाखाली मिशा असू शकत नाही, ती शिव्या देऊन बोलू शकत नाही, रागारागानी सगळीकडे बघू शकत नाही, कारण तिची जळणघळण तशी नाहीच आहे. तर कुठला पण पुरुष असो किंवा बाई असो, दबदबा हा नेहमी चांगुलपणाचा पाहिजे.
0: तुमच्या प्रशासनातला एखादा अनुभव सांगा ना, विशेषतः साताऱ्याचा.
1: हा म्हणजे कसं आहे की आम्ही काही डेस्क बेंच किंवा नुसत्या फाईल हँडल करत नाही. आमचं काम असतं मुळातच माणसं हँडल करणं. साताऱ्यामध्ये एक मी असताना महिला आली. आपला नियम असा म्हणतो की कैद्यांना दोनदाच बाहेर काढायचं, एक मेडिकल इमर्जन्सी असेल तेव्हा किंवा त्याचं कोर्ट तारीख असेल तेव्हा. आणि तिलाही आल्यानंतर दंगा घालू लागली की मला आत्महत्या वगैरे करायची आहे. पुरुषांचा माझ्या अधीनस्थ सगळ्या लोकांचा बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन, मॅडम तुम्ही तिच्याशी बोलू नका, ती देशविक्रय करणारी बाई आहे, तमाशा करतीये. म्हटलं पण असं काय कारण आहे की ती आत्महत्या करायला मागतीये? मग मी जाऊन तिच्याशी बोललं तर कळलं की खूपच म्हणजे मजबुरीने तर ती व्यवसाय करत होती आणि तिची दोन लहान मुलं घरी होती आणि त्याची काळजी तिला होती. आता त्यांना बाहेर कसं काढायचं, न्यायालय पण बंद झालेलं तोपर्यंत, पण तरी आम्ही रिस्क घेऊन तिला बाहेर काढलं. तिला पत्ता सांगता येत नव्हता कारण ती शिकलेली नव्हती. आम्ही तिच्या घरी पोचलो तर खरं पाहिलं की तिची खरंच दोन मुलं तिथे होती आणि ती आई येईल कधी याची वाट बघत होती. लहान मुलं, मग त्या मुलांना ताब्यात घेतलं. आपला नियम तर असं सांगतो की आई बरोबर मुलाला उडाय जेलमध्ये 6 वर्षापर्यंतची, पण त्याची वॉरंटवर नोंद असली पाहिजे. पण असं काहीही नव्हतं, कुठलाही नियम नव्हता, पण माणुसकी म्हणून आम्ही त्या मुलांना ताब्यात घेतलं, आईजवळ दिलं, आई शांत झाली. दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊन सांगितलं की आम्ही चूक केली आहे. न्यायाधीश पण सुदैवाने महिला होत्या, त्या आई पण महिला पण सगळं समजू शकल्या आणि त्या म्हणल्या हा चूक तर तुम्ही केलेली आहे, आता एक चूक मी पण करते, मी पण रिटायर होते आणि तुम्हाला थोडा वेळ आणि मग मी पुढचं न्यायालयीन कामकाज करील, पण तुम्हाला शिक्षा म्हणून माझ्या बरोबर चहा प्यावा लागेल.
0: अरे
1: असं चुकत त्या सगळ्या गोष्टीचा झाला.
0: हो, म्हणजे या सगळ्यात मानवी चेहरा, मानवतावादी दृष्टिकोन आणि करुणा या सगळ्या गोष्टी लागतात. म्हणजे प्रशासन कारागृहातलं केवळ हुकुमशाहीनी दडपशाहीनी मारठोक करून असं नसतं, हे आता मला त्यामुळे कळलं की माणसं जाणून घेणं आणि ही ह्युमन मॅनेजमेंटच आहे. फार मोठा चांगला अनुभव आपण सांगितलात. काही महिला अशा आक्रमक होतात किंवा काही महिलांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग वगैरे लागतं, मग त्याची काय व्यवस्था असते?
1: एक तर आपल्या जेलमध्ये सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्ट नेमलेले असतात. याशिवाय सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था येऊन आम्हाला या कामामध्ये खूप मोठी मदत करतात. काउन्सिलिंग हे फक्त महिलांनाच नाही सुषमाजी, तर पुरुषांना पण लागतं आणि विविध टप्प्यावर लागतं. तर सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग असतो आणि ते लोक आपल्याला याच्यामध्ये खूप चांगली मदत करतात आणि काउन्सिलिंगचा खूप चांगला परिणाम दिसून येतो कैद्यांवर.
0: त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक कैदी चांगली कामं करतानाही दिसतात. त्यांची म्हणजे तुरुंगात असताना त्यांचे घरातली लोक भेटायला येतात का त्यांना?
1: हो हो नक्कीच येतात भेटायला. आणि याच्यामध्ये मी अजून एक्सटेंडेड सांगते तुम्हाला की आता आपण एक घरा भेट नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. कारण जितका माणूस आपल्या कुटुंबाशी समाजाशी जुडलेला असेल ना त्याच्यात ना त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होत जाते. तर आम्ही काय करतो की त्या माणसाची किंवा बाईची जी 18 वर्षाच्या आतली मुलं असतील त्यांना विदाऊट एनी बॅरियर मुलाखत देतो.
0: अरे वा.
1: आणि त्याचा इतका सकारात्मक परिणाम दिसून येतो की कैदी यांना या भेटी करता ते लुक फॉरवर्ड की आता कधी वेळ येतो आणि त्याच्याकरता ते कष्ट पण करतात, काम पण करतात, तुरुंगात पगार पण मिळवतात का की माझं मूल आलं की त्याला मला काहीतरी खाऊ घेऊन देता आला पाहिजे. तर हा खूप एक चांगला बदल या भेटीमधनं दिसतो. याशिवाय आपण शिक्षाधीन कैद्यांना दर वर्षात 28 दिवस घरी सोडतो सुट्टीवर. आणि हेतू हाच की त्यांचं समायोजन त्यांच्या कुटुंबात आणि समाजात झालं पाहिजे. कारण जन्मठेपेचा कैदी असला आणि तो एकदम 20-25 वर्षांनी घरी गेला तर घरच्यांशी संबंध तुटतात, त्या माणसाचेही घरच्यांशी ऋणानुबंध संपतात. असं होऊ नये, त्याचं पुनर्वसन नीट व्हावं, त्याला बाहेर पडूनही नीट वागता यावं म्हणून शासनाने केलेली ही योजना आहे.
0: बऱ्याच चांगल्या योजना तशा आहेत. तसं सर्वसामान्य माणसाला आम्हाला माहित असतं फक्त तुरुंगात आत कैदी असतात आणि बाहेर प्रशासन त्यांना सांभाळत असतात, त्यांची व्यवस्था लावतात, एवढंच आम्हाला माहित असतं. पण हा जो ह्युमन फेस म्हणून त्यांच्याशी बघणं बोलणं, त्यांच्याशी संपर्क साधणं, त्यांचा घरातल्या लोकांशी सहभाग हा सगळा आणून देणं हे फार मोठं काम आहे. हे कैदी बाहेर गेल्यानंतर त्यांना समाजात बरं वागणूक मिळते का, त्याचा काही फीडबॅक आपल्याला मिळतो का?
1: हा नक्की. जे लोक चान्स ऑफेंडर असतात ना त्यांना तर नक्कीच ते पुन्हा समाजामध्ये प्रस्थापित होतात. कारण आपण त्यांना स्किल शिकवलेलं असतं. कितीतरी कैदी आतमध्ये मुक्त विद्यापीठातनं पदवीधर होतात, चांगलं जीवन ते व्यतीत करतात. जसं मी सांगितलं तसं वर्षातनं एकदा सुट्टीवर जाऊन येतात, त्यांचे कुटुंबीय भेटीला येतात. शिवाय शासन पण त्यांना, त्यांनी जर काही उद्योग करायचा असेल तर त्याच्याकरता आर्थिक मदत करतो. जोपर्यंत ते कैदी तुरुंगात आहेत तोपर्यंत त्यांच्या मुलांची देखभाल करायचा प्रयत्न शासन करतो. असे सगळे उपक्रम शासनातर्फे राबवले जातात. पण मला आपल्या या मंचावरनं आवाहन करायचंय की माणूस चुकतो, तुम्ही आम्ही पण चुकतो. कदाचित आपल्या चुका आयपीसीमध्ये कोडिफाईड नाही आहेत आणि त्यांच्या आहेत, तर आपण खूप मोठं मन करून त्यांना एक संधी दिली पाहिजे. एखादा मुलगा फेल होतो ना एखाद्या वर्गामध्ये तसंच येते, म्हणून आपण त्याला पुढचं शिक्षण नाकारत नाही किंवा पुढच्या संधी नाकारत नाही, तसंच आहे. आणि हे लाड किंवा कौतुक करणं नाही आहे सुषमाजी कैद्यांचे, कारण आपल्याला एक गुन्हेगार चांगला माणूस म्हणून समाजामध्ये परत पाठवायचा आहे. आपल्याला त्याला कट्टर अजून गुन्हेगार बनवून पाठवायचं नाही, त्याने समाजाचेच डोके दुःख वाढणार आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे या दृष्टिकोनातनं समाजांनी त्यांच्याकडे बघावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना करते.
0: नक्कीच नक्कीच. आणि आता एक छोटासा शेवटचा प्रश्न की हे जे कैदी आहेत त्यात शिकलेले आणि बिनशिकलेले, तर शिकलेले कैदी जास्त प्रमाणावर यायला लागलेत का आजकाल?
1: नाही असं काही नाही सांगता येत आपल्याला. एकदा शिक्षण बाहेर, शिक्षणाच्या संधी बाहेर वाढत आहेत त्यामुळे शिकलेले कैदी आतमध्ये येतात. पूर्वीच्या काळी त्या संधी नव्हत्या त्यामुळे बिनशिकलेले कैदी यायचे. असं म्हणजे त्याचं स्वरूप आपल्याला सांगता येईल.
0: बरोबर. आणि आता एक शेवटचा प्रश्न सगळ्या तरुण मुला मुलींना विशेषतः, तुम्ही काय संदेश द्याल? कारण इतक्या मोठ्या पदावर इतकी माणसं, म्हणजे सामान्य माणसं, प्रशासन असलेली, तुमच्या वर्गामध्ये असलेली सगळी गुन्हेगार या सगळ्यांना हँडल करता करता या तरुण मुला मुलींना काय सांगाल?
1: नक्की मला सांगायला आवडेल. आणि विशेषतः तरुण मुलींना मला या माध्यमातून, म्हणजे मुलांना मी बघत नाहीये, पण मला सांगायला आवडेल की स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत करणं तर जरुरी आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, कुठेही पुढे जायला तुम्हाला मेहनत करणं जरुरी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग कायम ठेवा. मी असं केल्याने काय होणार, चूक होणार, बरोबर होणार असं नको. मी करीन, चांगलं काम करीन, कधी यश मिळेल कधी अपयशही मिळेल. यशाने हुरळून जाऊ नका, अपयशाने निराश होऊ नका. आपले प्रयत्न आणि सातत्य कायम ठेवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: खूप छान वाटलं श्रोते. हा होता आपला आजच्या मुलाखतीचा कार्यक्रम. आज आपण भेटलो माननीय स्वाती साठे यांना. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानुया या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते आपल्या कोशातून बाहेर पडा या विषयावर. मंडळी, एक काळ असा होता की मुलाचे आई वडील असणं मोठं भाग्याचं समजलं जात होतं. तसं ते काही प्रमाणात आजही समजलं जात आहे, हा भाग वेगळा. आणि मुलगी पदरी असणं म्हणजे ओझ जबाबदारी वगैरे लोकांना वाटायचं. पण समाजाच्या याच मनोवृत्तीनं आज मोठी समस्या निर्माण केली आहे. आज समाजातल्या मुलींची संख्या कमी झाली आहे. मी आमच्या समाजातलं उदाहरण देत असलो तरी प्रत्येक समाजामध्ये साधारणपणे अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला आढळते. माझ्या नात्यातली आणि जवळची काही उदाहरणं आहेत. एक मुलगा होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन डॉक्टर झाला आहे. घरचे उत्तम संस्कार आहेत, दवाखाना चांगला चालतो आहे, पण चाळीसगावसारख्या छोट्या गावात राहतो. आज जवळपास त्याचं वय 40 वर्षांचं झालं आहे, पण लग्न व्हायला तयार नाही. खूप प्रयत्न झालेत, अजूनही सुरू आहेत. दुसरा एक मुलगा औरंगाबादला हायकोर्टात वकील आहे. घरची शेती आहे, पण लग्न होत नाही. त्याचं वय 35. आणखी एक मुलगा एका छोट्या गावात भिक्षुकी करतो. घरची परिस्थिती तशी चांगली, पण मुलगी मिळत नाही. माझ्या नात्यातला आणखी एक मुलगा संभाजीनगरला एका कंपनीमध्ये काम करतो, पण त्यालाही मुलगी मिळायला तयार नाही आणि बरीच प्रयत्न करूनही त्याचं लग्न व्हायला तयार नाही आहे. मंडळी, अशी अनेक मुलं आहेत. कोणी शेती करत आहे, कोणी अकाउंटंट आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. एक ना दोन, किती उदाहरणं द्यावीत. अनेक गावात हीच परिस्थिती आहे. आता या सगळ्यांसाठी समाजात मुली नाहीत असं नाही. मुलींचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी मुली आहेत, पण मुलींच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. मुली शिकता आहेत आणि शिकलेल्या आहेत. लग्न झाल्यानंतर घर आणि संसार दोन्ही समर्थपणे सांभाळणाऱ्या कर्तृत्ववान मुली आहेत, पण तरीही अशा समंजस समर्थ मुलींची संख्या दुर्दैवानं कमी आहे असं खेदानं म्हणावं लागतं. मला या 4-5 वर्षांमध्ये मुलाचं लग्न, नातेवाईकांच्या मुलांची लग्न जमवताना हा अनुभव प्रकर्षानं आला. 10वी 12वी शिकलेल्या मुलींना नोकरीवाला मुलगा हवा असतो. पदवीधर मुलींचं तर विचारूच नका, त्यांना नोकरीवाला मुलगा तर हवाच, पण तो मुंबई पुणे यासारख्या शहरात राहणारा असेल तर त्याला अधिक पसंती असते. तोही शक्यतो आय टी क्षेत्रात किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारा, कंपनीतला उच्च पदस्थ अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर असेल तर अशा मुलांना प्रथम पसंती असते. दुसरी गोष्ट म्हणजे तो जर नोकरी करणारा असेल तर त्याला पगार, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर पॅकेज किती मिळतं, हा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यांची तिसरी अपेक्षा म्हणजे मुंबई किंवा पुण्यात मुलाचा स्वतःचा फ्लॅट आहे का ही असते. आता जो मुलगा गावाकडून मोठ्या शहरात नोकरीसाठी आलेला असतो तो लगेच फ्लॅट कुठून आणि कसा घेणार. पुढचा प्रश्न असतो की घरात माणसं किती आहेत, बहिणींची लग्न झाली आहेत का, आई वडील आहेत का, ते मुलाकडेच राहणार आहेत का, इत्यादी इत्यादी. आता मला सांगा, लग्नापूर्वीच जर इतक्या अपेक्षा असतील तर
ती मुलगी लग्नानंतर कशी वागेल? माझ्या मुलाचं स्थळ एका मुलीनं पसंत केलं होतं. तीही पुण्यातली आय टी कंपनीत नोकरी करणारी होती. आम्ही मुलासाठी नुकताच एक जुना फ्लॅट खरेदी केला होता. ती मुलगी आणि तिचा भाऊ, वहिनी वगैरे घर पाहण्यासाठी येऊन गेले. घर पाहून त्याने नाकं मुरडली. एवढं छोटं घर यातच राहणार की दुसरं घेणार? आणि यात फर्निचर वगैरे तर काहीच नाही, मग कसं काय चालणार? जणू त्या मुलीला माझ्या मुलाशी नव्हे तर घराशी लग्न करायचं होतं की काय असं वाटलं. त्यानंतर त्याचं पगाराचं पॅकेज कमी आहे, मग कंपनी बदलणार का? यासारखे प्रश्न त्या मुलीचे होते. अर्थात त्या मुलीचा माझ्या मुलाशी लग्नाचा काही योग आला नाही. नंतर एक मुलगी आली. ती म्हणाली, मला कसलीही अपेक्षा नाही आहे, त्यात मी आनंदानं संसार करीन. आज ती मुलगी माझी सून आहे. अशा मुली आणि त्यांच्या अपेक्षा. सगळ्या मुलींनी जर नोकरीवाल्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं तर जी मुलं काही व्यवसाय करतात, स्वकर्तृत्वानं स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी कोण लग्न करणार? सगळ्यांना पुणे मुंबईसारखी मोठी शहरच पाहिजे असतील तर छोट्या गावातल्या मुलांनी काय करायचं? घरचा मूळचा श्रीमंत असलेला, सगळी उत्तम पार्श्वभूमी असलेला मुलगा कोणीही करील, पण जो स्वकर्तृत्वानं पुढं येऊ पाहतो अशा मुलाशी मी लग्न करीन, त्याचा उत्कर्ष होण्यासाठी मीसुद्धा हातभार लावीन असा विचार मुलींनी करायला हवा. त्यातच त्यांच्या कर्तृत्वाला सुद्धा वाव असतो, नाही का? जी मुलगी घरातली चार माणसं सांभाळायला तयार नसते, तिच्याकडून समाजसेवेची आणि देशसेवेची अपेक्षा कशी करता येईल? फक्त हम दो हमारे दो एवढंच जिचं विश्व असतं, किंवा तेवढ्याच विश्वाची जिची कल्पना असते, ती विश्वव्यापक विचार कसा करू शकेल? म्हणून आज मुलींनी स्वतःभोवती जो एक त्यांच्या दृष्टीने चांगला वाटणारा पण अंतिमतः घातक असलेला कोश तयार केला आहे, त्यातून त्यांनी बाहेर पडण्याची आवश्यकता आहे मंडळी. घरात मोठी माणसं असली तर घराला घर पण येतं. जसं मुलाबाळांनी भरलेलं घर शोभून दिसतं, तसं जर आजी आजोबा असतील तर ते घर समृद्ध वाटतं, भारदस्त वाटतं. अशा घरातल्या मुलांना पाळणा घरात ठेवायची वेळ शक्यतो येत नाही. आई त्यांना आजी आजोबांकडे सोपवून निर्धास्तपणे कामावर जाऊ शकते. एखाद्या वेळेस बाळाची तब्येत अचानक बिघडते, ते रडायला लागतं, काही केलं तरी शांत होत नाही. अशावेळी तरुण अननुभवी आई घाबरून जाते, काय करावं ते तिला कळत नाही. पण अशावेळी घरात सासू असेल तर तिचं अनुभवी मार्गदर्शन अशावेळी कामाला येतं. पण हे सगळं या मुलींना कोण समजावून सांगणार? खरं तर यात महत्त्वाची भूमिका मुलीच्या आईची असते. आईची बाळाशी जन्मापासून नाळ जुडलेली असते, आई आणि मूल यांच्यात. त्यामुळे घट्ट जैविक आणि भावनिक नातं, ज्याला इंग्रजीमध्ये बॉन्ड असं म्हणतात, ते तयार होत असतं. त्यामुळं आई त्या मुलाला किंवा मुलीला जेवढं घडवू शकते तेवढं क्वचितच कोणी. जोपर्यंत मूल लहान असतं, मातीचा गोळा असतं, तोपर्यंत त्याला आकार द्यायचं काम आई करू शकते. आठवा श्यामची आई, आठवा शिवबाला घडवणाऱ्या जिजाऊ, स्वामी विवेकानंदांना घडवणाऱ्या भुवनेश्वरी देवी, अगदी
याच पद्धतीनं आपण आपल्या मुलांना मुलींना घडवू शकतो. होऊ द्या आपल्या मुलाला मुलीला झाशीची राणी सावित्री, जिजाऊ, किरणबेदी, सुधामूर्ती, शिवाजी महाराज. ठेवा वेगवेगळ्या कर्तृत्ववान स्त्रियांची उदाहरणं आपल्या मुलीसमोर. नुसतं तोंडाभोवती स्कार्फ लपेटून काही होणार नाही. सांगा तिला परिस्थितीशी दोन हात करायला. बनवा तिला कणखर आणि समर्थ. द्या हिंमत तिला कष्टांचा सामना करण्याची. नका बनवू तिला नाजूक साजूक. तरच ती घडवू शकेल उज्ज्वल भारताची उद्याची पिढी. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांचा वाचलेला किस्सा मला आठवतो. एकदा बराक ओबामा आणि मिशेल वीकेंड साजरा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. तो हॉटेल मालक मिशेलला ओळखत होता. तो ओबामांजवळ आला आणि म्हणाला, मी मिशेल यांच्याशी खाजगीत थोडा वेळ बोलू शकतो का? ओबामांनी त्याला परवानगी दिली आणि त्या माणसाचं आणि मिशेल यांचं बोलणं झाल्यानंतर जेव्हा मिशेल ओबामांकडे परत आल्या त्यावेळा ओबामांनी तिला विचारलं की ती व्यक्ती कोण आहे आणि ते तुला कसं ओळखतात. तेव्हा मिशेल म्हणाल्या, तो माझा वर्गमित्र आहे आणि त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. ओबामा हसले आणि म्हणाले, बघ, तू त्याच्याशी लग्न केलं असतंस तर या हॉटेलची मालकीण झाली असतीस. यावर मिशेलने उत्तर दिलं, मी त्याच्याशी लग्न केले असतं तर तो हॉटेल मालक राहिला नसता, तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला असता. केवढा दुर्दम्य आत्मविश्वास. मंडळी, हा आत्मविश्वास ज्या दिवशी आपल्या मुलींमध्ये येईल तो सुदिन म्हणावा लागेल. म्हणूनच या निमित्तानं माझं सांगणं आहे आपल्याकडच्या मुलींना की त्यांनी आपल्या कोशातून बाहेर पडावं आणि यासाठी त्यांच्या पालकांनी, विशेषतः आईनं त्यांना मदत करावी. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 25, दशक दुसरे, समास 9, विरक्ताचे वर्णन। विरक्ताने प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विदेह स्थिती, सहज स्थिती सर्व जाणावे। ध्वनी, लक्ष, मुद्रा, आसने, मंत्र, तंत्र, विधाने सर्वांचा अनुभव घ्यावा। विरक्ताने जगन्मित्र असावे, विरक्ताने स्वतंत्र असावे, विरक्ताने विचित्र बहुगुणी असावे, विरक्ताने हरिभक्त असावे, विरक्ताने अलिप्त राहून नित्य मुक्त असावे, विरक्ताने शास्त्रांचा धांडोळा घ्यावा, विविध मतांचे खंडन करावे, विरक्ताने मुमुक्षुंना शुद्ध मार्ग सांगावा, त्यांच्या मनातील संशय नाहीसा करावा, विरक्ताने विश्वातील सर्वांना आपले म्हणावे, विरक्ताने निंदकांना वंदावे, विरक्ताने साधकांना बोध द्यावा, विरक्ताने मुमुक्षुंना निरूपण करून मुक्तीच्या वाटेवर न्यावे, विरक्ताने उत्तम गुण घ्यावे, अवगुण त्यागावे, विवेकाच्या बळाने वाईट गोष्टी नष्ट कराव्यात, अशी ही उत्तम लक्षणे आहेत। ती एकाग्र मनाने ऐकावी, याचा विरक्त पुरुषाने अवहेर करू नये। इतके मी सांगितले आहे, त्यातील मानवेल तितकं घ्यावं। जास्त बोललो म्हणून श्रोत्यांनी उदास होऊ नये, परंतु लक्षण न घेता अवलक्षण घेतले तर तो बाष्कळपणा ठरेल आणि त्याला पडतमूर्खपणा येईल। त्या पडतमूर्खाची लक्षणे पुढील समासात सांगतो, ती सावधपणे ऐका। येथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास 9 समाप्त। दशक दुसरे, समास 10, पढत मूर्खाची लक्षणे। मागे मी मूर्खांच्या अंगामध्ये चातुर्य निर्माण होईल अशा तऱ्हेची लक्षणे सांगितली। आता शहाणे असूनही मूर्खांसारखे वागतात, त्याला पढत मूर्ख असे म्हणतात, त्याची लक्षणे सांगत आहे। श्रोत्यांनी दुःख मानू नये, कारण ती सोडून दिली असता सुख प्राप्त होते। बहुश्रोता आणि व्युत्पन्न प्रांजळ असे ब्रह्मज्ञान बोलणारा स्वतः मात्र अभिमान आणि वाईट इच्छा धरतो, तो पडतमूर्ख होय। स्वच्छंद वर्तन करण्यास सांगतो, सगुण भक्तीला विरोध करतो, स्वधर्म आणि साधनाची निंदा करतो, तो एक पडतमूर्ख। स्वतःला शहाणा समजून सर्वांना अज्ञानी समजतो, लोकांमधील दोष पाहतो, तो एक पडतमूर्ख। शिष्याला आचरण करता येणार नाही असे आदेश देतो, संकटात पाडतो, ज्याच्या शब्दामुळे मन दुखवले जाते, तो एक पढत मूर्ख। रजोगुण, तमोगुण, कपटी आणि कुटिल अंतःकरणाचा वैभव पाहून स्तुती करणारा, तो एक पढत मूर्ख। संपूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय उगाचच नावे ठेवतो, गुण विचारता अवगुण पाहतो, तो एक पढत मूर्ख। लक्षणे ऐकून कंटाळतो, मत्सर करून विरोधी वर्तन करतो, नीती न्यायाच्या विरोधात वागतो, तो एक पढत मूर्ख। जाणीवपूर्वक हट्टाला पेटतो, आलेला क्रोध आवरता येत नाही, कृती आणि शब्द यांच्याबद्दल अंतर बाळगतो, तो एक पढत मूर्ख। अधिकार नसताना वक्तृत्व करतो, ज्याचे वचन कठोर असते, तो एक पढत मूर्ख। एखादा बहुश्रुत श्रोता वक्त्याला प्रश्न विचारून कमीपणा आणतो, त्याच्याशी वाचाळपणा करतो, तो एक पढत मूर्ख होय। दुसऱ्यांना दोष देतो, तेच दोष त्याच्यात असतात हे ज्याला कळत नाही, तो एक पढत मूर्ख। पढत मूर्खांची लक्षणे आणखीन बरीच आहेत, ती पुढील भागात पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्ममार्गानं जात असता नामाची अत्यंत गरज आहे. परमार्थ साधण्यासाठी मोठी उदार वृत्ती आवश्यक आहे. थोर मनाच्या माणसालाच परमार्थ साधतो. जो पंत असेल तोच संत बनेल. प्रापंचिक माणसानं घरामध्ये असलेले सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, पण प्रसंग आला तर सर्व देण्याची मनाची तयारी पाहिजे हेही खरं. खरोखर भगवंताला सर्व देण्यापेक्षा स्व द्यायला शिका. स्व दिल्यावर सर्व न दिलं तरी चालेल, कारण ते आपलं आपल्या मालकीचं राहतच नाही. उलट सर्व देऊन स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचं समाधान मिळत नाही. भगवंताला स्व देणं म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणं. वैदिक कर्मानं चित्तशुद्धी होते, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची, त्या भगवंताचं अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचं पर्यवसान कर्मठपणामध्ये होतं. आणि शिवाय सध्याच्या काळी बाह्य परिस्थितीमध्ये फरक पडल्या कारणानं वैदिक कर्म जशी व्हायला हवीत तशी ती होत नाहीत. म्हणून आपण कर्ममार्गानं जात असता कर्माची पूर्तता होण्यासाठी आज भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. कर्ममार्ग हा मनापासून करणाऱ्या माणसामध्ये नुसतं कर्म करणं हेच सर्वस्व आहे अशी जी कर्मठपणाची भावना उत्पन्न होते त्याबद्दल माझा आक्षेप आहे. एरवी कर्ममार्गी माणसाच्या शिस्तीबद्दल आणि संयमाबद्दल मला आदरच आहे. एक रामनाम घेतलं म्हणजे सर्व धर्मबंधनं माफ होतात हा समज खरा नाही. परंतु कर्मानं चित्त शुद्ध होत असताना नामानं भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव जागृत राहते. इतकंच नव्हे तर पूर्ण चित्तशुद्धी होऊन कर्म गळून गेल्यावर फक्त नामच शिल्लक राहतं आणि भगवंताशी एकरूप झालो की ते त्यामध्ये मुरून जातं. राम नाम हा नुसता मंत्रच आहे असं नव्हे तर तो सिद्ध मंत्र आहे. तो भगवंतापर्यंत आपल्याला नेतो, नव्हे तो भगवंताला आपल्याकडे खेचून आणतो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. वाटेल त्यानं नामाच्या या सामर्थ्याचं प्रत्यंतर पाहावं. राम नाम हा देहबुद्धी जाळणारा अग्नी आहे. राम नाम हे ओंकाराचंच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. श्री शंकरापासून तो श्री समर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी राम नाम कंठी धारण केलं. राम नामाचा 3.5 कोटी जप करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, राम नामाचा 3.5 कोटी जप जो करेल त्याला त्याच्या देवतेचा

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत अंतरंग ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये. कानबाईचा उत्सव आपण साजरा केला. जे खानदेश भागातले आहेत तर त्यांना कानबाई म्हणजे काय, तिची प्रतिष्ठापना कशी केली जाते, तिची पूजा कशी केली जाते हे तर माहितीच आहे, पण अनेक जणांना माहीत नसेल, तर त्याविषयी मी आज बोलणार आहे. अतिशय मानाची समजली जाणारी खानदेश भागातली ही कानबाई, तर हिच्याविषयीच्या बऱ्याच आख्यायिका आहेत, बऱ्याच दंतकथा आहेत आणि अनेक वेगवेगळे संदर्भ तिच्याविषयीचे आलेले आहेत. पण काही का असे ना, तिची खूप मनोभावे सेवा केली जाते. ज्या भागात तिची सेवा करतात तिथे मात्र कानबाईचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अक्षरशः लोक सुट्टी घेऊन आपापल्या गावी जातात, आपल्या मूळ घरी जातात आणि हा उत्सव साजरा करतात. तर नक्की ही प्रथा काय आहे, कशी सुरू झाली, आता तिचं स्वरूप कसं आहे आणि कानबाईसाठी काय काय पदार्थ बनवले जातात, तिला नैवेद्य कसा दाखवला जातो, या सगळ्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. मागच्या वर्षी मी एका ई पेपरमध्ये हा लेख प्रकाशित झाला होता, त्याचं अभिवाचन आता आपण ऐकूया. लेखाचं नाव आहे कानबाई वनी. श्रावण लागला की कोळी बांधवांना जसे नारळी पौर्णिमेचे वेद लागतात, माहेरवाशीण रक्षाबंधनाची वाट बघतात, तसे खानदेशात कानबाईचे वेद लागतात. यासाठी खास कोणती तिथी पाहिली जात नाही. कानबाई ही खानदेशची कुलस्वामिनी म्हणून पूजली जाते. हा खूप पुराण काळापासून सुरू झालेला उत्सव आहे, त्यामुळे नेमकं कारण समजत नाही. कोणी म्हणतं पूर्वी खानाचं राज्य होतं तर त्याच्या नावाने खानबाई हा उत्सव सुरू झाला, तर कोणी म्हणतं कानबाई. कानबाईचा सण हा कान्हा या शब्दापासून तयार झाला. खानदेशी लोक हे कृष्णाचे भक्त म्हणवतात. कोणी म्हणतं गुरु गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी खानदेशात आले असता त्यांनी कानुबाई आणि राणूबाई या दोन देवींची पूजा होत असल्याचे त्यांना समजले. आहिर समाज हा साधारणपणे 4000 वर्षापूर्वीपासून कानबाईची पूजा करतो असं म्हणतात. आहिर लोकांची बोलीभाषा तिला अहिराणी भाषा म्हणून ओळखतात. या लोकांना यादवांचे वंशज असं सुद्धा म्हणतात. ही अहिराणी भाषा व यादवांची इलावर्षी भाषा यात सारखेपणा जाणवतो, म्हणूनच कानबाईची गाणी ही अहिराणी भाषेतील बघायला मिळतात. असे अनेक संदर्भ आपल्याला या ठिकाणी सापडतात. पण देवाच्या भक्तीला कोणतेही कारण गरजेचे नसते, श्रद्धा महत्वाची. तर अशी ही खानदेशवासियांची लाडकी कानबाई, तिचा थाटच वेगळा. कानबाईचा नारळ हा पूर्वापार चालत आलेला असतो किंवा परणून आणलेला असतो. आता परणून आणणं म्हणजे पूर्वीच्या काळी गावात दवंडी पेटवली जायची. ज्या स्त्रीच्या अंगावर कोणताही डाग, भाजलेलं कापलेल्याच्या खुणा नसतील, तिला मानाने बोलवून तिच्या हातून नारळ स्वीकारला जायचा, तोच नारळ कानबाई म्हणून पूजला जातो. आता जर कोणाला नवीन कानबाई बसवायची असेल तर 40 गावला मंदिर आहे, तिथे जाऊन मूर्तीच्या पायाला नारळ लावून आणता येतो. त्या नारळाला डोळे बसवायचे, पारंपरिक दागिने घालायचे आणि कलश मांडायचा. केळीचे खांब लावून ती जागा सुशोभित करायची. तिला शेवंतीची वेणी घालतात, ओढणी चढवतात. तिच्या स्वागतासाठी घराची साफसफाई केली जाते, रंगरंगोटी केली जाते. काही लोकांकडे तर कानबाई आणि रानबाई अशा दोन्ही देवींची पूजा करतात. तिला चण्याच्या डाळीचा स्वयंपाक करतात, पुरणपोळी, कटाची आमटी, डाळ घालून डांगराची भाजी बनवतात, सुवासिनीचं वाण ठेवलं जातं. वेणी, फणी, आरसा, कुंकू, खण या वस्तू काशाच्या ताटात मांडल्या जातात. त्याचबरोबर कणकीचे दिवे मांडलेले असतात. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने 25 मूठ धान्य घेऊन गहू व चणाडाळ दळून आणतात आणि त्याचे रोट बनवले जातात. काही ठिकाणी फक्त रोट बनवले जातात, पूर्णाचा नैवेद्य नसतो. कानबाई नवसाला पावते अशी श्रद्धा आहे, त्यामुळे तिला नवस करणारे आणि नवस फेडायला येणारे

अशा लोकांची खूप गर्दी असते. शक्यतो नारळाच्या तोरणाचा नवस करण्याची प्रथा आहे. आलेल्या भाविकांना लाह्या आणि फुटाण्याचा प्रसाद दिला जातो. रात्री जागरण करतात आणि गाणी म्हणतात. कानबाई चालली गंगेवरी व माय चालली गंगेवरी. त्यानंतर तुला कशाचा रुसवा, तुला कशाचा रुसवा, तुले काय लाग हुतुव कानबाई सांगी दे तू माले, डोंगरले पडी गई वाट वाट म्हणे कानबाईले. त्यानंतर कानबाई माय तुले करसू अरोट, खपी चालनी हयाती पिकू देव मन्हापोट. अशा प्रकारे खास अहिराणी भाषेतली गाणी म्हटली जातात. फुगड्या खेळतात, जागरण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी कानबाईच्या विसर्जनाची तयारी सुरू होते. आजूबाजूच्या घरातील कानबाई एकाच वेळी नदीवर विसर्जनासाठी निघतात व सर्व गावातून एकच मोठी मिरवणूक निघते. घरातील स्त्रिया डोक्यावर कानबाईचा चौरंग घेऊन निघतात. त्यांच्या पाया पडण्यासाठी एकच गर्दी होते. कानबाईच्या नारळाचे विसर्जन होत नाही. नदीवरील वाळू घेऊन घरी येतात. घरी आल्यानंतर पुरणाचे दिवे मोडून त्याचा चुरमा करतात व हा प्रसाद फक्त घरातील लोकच खातात. रोट बनवण्यासाठी दळून आणलेलं पीठ पौर्णिमेच्या आधी संपवावं लागतं. कानबाईमुळे घरातील गावातील इडापिडा जाऊन सुखसमृद्धी येते अशी लोकांची धारणा आहे. तर मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आई कानबाई देवीला गारण घालते की तूच आमची मायशे, माडी आमले सुख शांती दे, पीक पाणी चांगलं होऊन दे, पोर नात्राले तुनी कृपा राहू दे, यदा नसाल बरं जाऊ दे, ऊ आंडोरले येश दे. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आत्तापुरतं इथेच थांबूया. ऐकायला विसरू नका आपल्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे अंतरंग.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 91.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत लवाद म्हणजे आर्बिट्रेशन या विषयावरती. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार
0: सर. आपण आंतरराष्ट्रीय लवाद निर्णय म्हणजे फॉरिन आर्बिट्रल अवॉर्ड्स याच्याबद्दल गप्पा मारत आहोत. मागच्या भागामध्ये आपण न्यूयॉर्क कन्व्हेन्शन संबंधी बोलत होतो, त्याची आणखी काही माहिती द्याल का?
1: काय झालं, न्यूयॉर्क कन्व्हेन्शन नंतर कायद्यामध्ये पहिली सूची समाविष्ट केली गेली आहे. त्यामध्ये नमूद केलं आहे की आपल्या देशाने या आंतरराष्ट्रीय लवादासंबंधी ज्या देशांबरोबर लेखी करार केले आहेत त्याच देशांमध्ये ही आंतरराष्ट्रीय लवाद प्रक्रिया कायद्यानुसार राबवली जाईल. त्यानंतर केंद्र सरकार त्याप्रमाणे खातरजमा करून अधिकृत राजपत्रामध्ये त्यांची नावं प्रसिद्ध करतात.
0: पण मग आपली न्यायालय अशा देशातील संस्थांची त्यांच्या समोरील दावे लवादाकडे सोपवू शकतात का?
1: होय, या कायद्यातील कलम 45 त्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये काही म्हटलं असलं तरी जर अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दाव्यातील एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने न्यायालयाला विनंती अर्ज केला आणि जर का त्या पक्षांमध्ये तसा करार असला आणि तो रद्दबातल ठरवला गेला नसेल तर निश्चितच लवादाकडे सुनावणीसाठी पाठवू शकतं. न्यायालयाला तसा कायद्याने अधिकार दिला आहे.
0: पण मग अशा प्रकारची फॉरेन अवॉर्ड्स जे असतात ते कितपत बंधनकारक असतात?
1: ज्या पक्षातील वादांमुळे ही आंतरराष्ट्रीय लवादाची प्रक्रिया लाभवली गेली असते त्या सर्व पक्षांवरती, मग त्या व्यक्ती असतील किंवा संस्था असतील, त्यांच्यावरती पूर्णपणे बंधनकारक असतात. त्यांना कायद्याचं पाठबळ असतं.
0: या फॉरेन अवॉर्ड्सची भारतामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी काय पुरावे सादर करावे लागतात?
1: या फॉरेन अवॉर्ड्सची भारतामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित पक्षाला, अर्थातच येथील अधिकार क्षेत्र असलेल्या न्यायालयांची मदतही घ्यावीच लागते. त्यासाठी संबंधित न्यायालयांकडे तसा विनंती अर्ज सादर करताना त्या पक्षाला मूळ अवॉर्ड किंवा त्याची साक्षांकित सत्यप्रत द्यावी लागते. ज्या देशामध्ये हे अवॉर्ड जाहीर केलं गेलं असेल त्या देशातील प्रचलित कायद्यानुसार त्या अवॉर्डची प्रत साक्षांकित करून घेणं हे गरजेचं असतं. त्याचप्रमाणे लवाद कराराची मूळ प्रत किंवा आत्ताच आपण बघितलं त्याप्रमाणे त्या देशातील प्रचलित कायद्यानुसार साक्षांकित केलेली सत्यप्रत सादर करावी लागते आणि इतर आवश्यक ती कागदपत्रं किंवा दस्तऐवज ज्यामुळे ते अवॉर्ड हे फॉरिन अवॉर्ड या संज्ञेस प्राप्त ठरू शकेल अशी सर्व कागदपत्रे पुरावा दाखल संबंधित न्यायालयाकडे विनंती अर्जासोबत दाखल करावी लागतात.
0: पण मग असे हे फॉरेन अवॉर्ड जे आहे ते त्या त्या परदेशी भाषांमध्ये असतील ना, जसं फ्रेंच, रशियन, जर्मन, मग त्यावेळेस काय करतात?
1: तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. काही वेळेला काय होतं की लवाद करार म्हणजेच आर्बिट्रेशन अग्रीमेंट हे त्या देशाच्या स्थानिक भाषेतही असू शकतं किंवा फॉरेन अवॉर्डही त्या देशाच्या भाषेमध्ये असू शकतं. अशा वेळी ज्या पक्षाला त्या फॉरेन अवॉर्डची भारतामध्ये अंमलबजावणी करायची असेल तो पक्ष परदेशी देखील असू शकतो. त्याचा आपल्या देशातील एखाद्या व्यक्ती, संस्था किंवा शासनाबरोबर करार झालेला असू शकतो. अशावेळी त्या पक्षाने त्या लवाद कराराचे किंवा त्या फॉरेन अवॉर्डचे इंग्रजीमध्ये अचूक भाषांतर करवून घेऊन त्याची साक्षांकित सत्यप्रत त्या अवॉर्ड किंवा कराराच्या प्रतीबरोबर न्यायालयामध्ये दाखल करणं गरजेचं असतं.
0: पण मग असं जे भाषांतर असेल ते अचूक आहे हे कोण ठरवतं?
1: त्या संबंधित देशाच्या दूतावासातील अधिकृत राजनैतिक

0: प्रिन्सिपल सिव्हिल कोर्ट विथ ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन हे जिल्ह्यासाठी किंवा उच्च न्यायालय अर्थात ओरिजिनल सिव्हिल ज्युरिस्डिक्शन असलेलं व अशा प्रकारचे दावे सुनावणीसाठी घेण्याचे अधिकार क्षेत्र असलेले न्यायालय, त्याहून कमी अधिकार क्षेत्र असलेलं न्यायालय अजिबात नाही, म्हणजेच स्मॉल कॉज कोर्ट वगैरे.
1: सर, आपण आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयांविषयी गप्पा मारतोय, पण मला अजूनही प्रश्न आहे, त्यामुळे आपण पुढच्या भागामध्ये भेटूयात. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण गप्पा मारतोय डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याशी. लवाद म्हणजे आर्बिट्रेशन, त्यातही आंतरराष्ट्रीय लवाद, त्याचे निर्णय याच्याविषयी आपण गप्पा मारतो. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी, सावित्री अबेकसच्या या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण टेलिफोनिक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून अबेकसच्या सावित्रीशी बोलणार आहोत, तिच्याशी संवाद साधणार आहोत. आज ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत नीरा इथून, आणि त्यांचं नाव आहे सौ प्रतिभा उबाळे. तर त्यांच्याशीच आज आपण गप्पा मारणार आहोत. अबेकसशी त्यांचा संबंध कसा आला, कशा पद्धतीने ते या संपर्कात आल्या आणि त्या काय काय करतायत हे सगळं आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेऊया. प्रतिभा, ताई खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: थँक्यू.
0: प्रतिभाजी, मला सुरुवातीला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण मूळच्या कुठल्या आहात, म्हणजे आपलं माहेर कुठलं आहे आणि आता आपण सध्या कुठे वास्तव्याला आहात?
1: हो मॅडम, माझं माहेर लोणंद आहे आणि आता मी नीरेमध्ये वास्तव आहे.
0: बर, म्हणजे हे कुठे येतं?
1: नीरा हे आमचं पुणे जिल्ह्यामध्ये मोडतं आणि लोणंद हे आमचं सातारा तालुका आहे, म्हणजे बाउंड्रीवरती आहे
0: जिल्हा. बर बर बर. अच्छा, आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
1: माझं शिक्षण एम ए बी एड झालेलं आहे.
0: बर, कुठल्या विषयात आपण केलं एम ए?
1: माझं इंग्रजी आणि ज्योग्राफी मधून मी एम ए बी एड कम्प्लीट केलेलं आहे.
0: बर,
1: मी लग्नाच्या अगोदर बी एड केलं होतं आणि लग्नाच्या अगोदरच मी कॉम्प्युटर टीचर म्हणून जॉब करत होते.
0: बर,
1: तो करता करताच मग मी बी एड पण केलं.
0: अच्छा, त्याच्यानंतर
1: मग लग्न झाल्यानंतर मग नीरेमध्ये वास्तव्यास आले.
0: बर बर बर बर. अच्छा, लग्नानंतर आपण परत नोकरी वगैरे केली होती का एम ए बी एड केल्यानंतर?
1: हो, मी पहिल्यांदा लग्नानंतर एम ए बी एड केल्यानंतर मी हे करत होते, क्लासेस घेतले.
0: बर,
1: क्लासेसवर फोकस केला आणि क्लासेस घेतल्यानंतर मी लोणंदमध्ये सुद्धा क्लासेस घेत होते आणि नंतर नीरेमध्ये पण चालू केले क्लासेस, पहिली ते दहावी पर्यंत. मला छान रिस्पॉन्स वगैरे आला, मी कंटिन्यू आपले रेग्युलरचे आपले बॅचेस ते चालू ठेवले होते.
0: अच्छा, मला एक आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की लहानपण आपलं कसं गेलं, किंवा मग आपल्या घरामध्ये शिक्षणाची पार्श्वभूमी ही मुळातच होती का?
1: हो, म्हणजे आमच्या घरामध्ये मी दोघी बहिणी आहेत, तीन भाऊ आहेत, सर एज्युकेटेड फॅमिली आहे आमची सगळी. बहिणीचं पण बी एड झालेलं आहे, भाऊ सगळे छान शिकलेले आहेत, चांगल्या जॉबला वगैरे आहेत. वडीलच टेलिफोन ऑफिसर असल्यामुळे सगळ्यांना छान म्हणजे शिक्षण मिळालेलं आहे.
0: अच्छा अच्छा, नक्कीच. म्हणजे मुळात शिक्षणाचं वातावरण घरात होतच, त्याच्यामुळे कुठेही त्या बाबतीत अडचण आली नाही?
1: हो, नाही आली.
0: मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की क्लासेस तुमचे चालू होते आणि एम ए बी एड आपलं झालेलं आहे, तर पण मग अबेकस शिकावं किंवा मग अबेकसची माहिती आपल्याला कुठून मिळाली?
1: मॅडम, मला खूप इच्छा होती की म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रातच जायचं. आमच्या इथे एक अबेकसचा क्लास होता, तिथे मुले जाताना मी बघायची, मला असं वाटायचं की मुलं काय शिकत असतील. मग एक दिवस असाच विचार केला आणि माझी मैत्रीण आहे की मयुरी पवार म्हणून आहे, त्यांनी मला सांगितलं की असे असे ब्रेन ट्रेनचे नरेंद्र निकुंभ सर आहेत की क्लासेस घेतात, तू जॉईन होऊन बघ. मग ते ऑनलाईन घेतात, मग मला असं वाटलं की ते मला समजेल की नाही, पण मी एकदा जॉईन झाले आणि मग ते अबेकसच्या क्षेत्रामध्ये मी वळाले. मग
0: बर बर बर. मग अबेकसचा जेव्हा संपर्क आपल्याशी आला तेव्हा सुरुवातीला मला वाटतं तुमचे एम ए करतानाचे दोन्ही विषय वेगळे आहेत, एक लँग्वेज आहे आणि एक ज्योग्राफी आहे. तर मग मॅथ्स आपलं कसं होतं किंवा गणित आपल्याला शिकावं याची मुळात आवड होती का?
1: हो, मला पहिल्यापासूनच गणित खूप आवडायचं.
0: बर,
1: आणि म्हणजे मला असं वाटायचं की काहीतरी आपण करायचं म्हणजे, आणि मला पहिल्यापासूनच इच्छा होती अबेकस शिकायची, पण कुठे शिकावं हे कळत नव्हतं.
0: बर, आणि मग त्याच्यानंतर हा अबेकसचा प्रवास सुरू झाला?
1: हो, सुरू झालं. हो.
0: अच्छा, अबेकस शिकत असताना जेव्हा तुमचे रात्रीचे क्लासेस, जसं आधीच्या शिक्षकांनी सांगितलेले की ऑनलाईन क्लासेस होतात, तेव्हा त्याला वेळ काढणं म्हणा किंवा मग तुमच्या इतर क्लासेस मधनं कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं गणित बसवलं?
1: आता आपला नरेंद्र निकुंभ सर आपले संध्याकाळचे सगळ्यात तुम्हाला माहितीच आहे की 9:30 ऑनलाईन तास चालू होतो. मग त्याच्या अगोदर आमच्या सकाळपासूनच आमच्या बॅचेस चालू असायच्या, त्यातून मी आता जवळजवळ 9वी बॅच चालू असेल सरांची, पण मी सगळ्यात ऑनलाईन तासाला मी जॉईन्ड असते कारण मला खूप आवड आहे आणि सर इतके छान शिकवतात ना की मी एकही लेक्चर म्हणजे सरांचं म्हणजे हे करत नाही, मिस करत नाही.
0: बर, आता अबेकस शिकताना आपल्याला काही अडचणी आल्यात का?
1: अबेकस शिकताना अशा अडचणी नाही आल्या कारण मी ज्यावेळेस शिकले त्यावेळेस मी खूप म्हणजे स्ट्रगल असं नाही केलं, पण व्हिजिट वगैरे प्रत्येक शाळेला वगैरे दिल्या, त्या शाळेतून व्हिजिट दिल्यानंतर मुलांना त्याची माहिती वगैरे सांगितली, त्यांना खूप आवडली आणि ज्यावेळेस मी शिकत होते त्यावेळेसच माझ्याकडे एकदम 50 विद्यार्थी माझ्याकडे जमा झाले, तो एक वेगळाच अनुभव होता.
0: अच्छा, पण मग इतक्या सगळ्या लोकांना, इतक्या सगळ्या मुलांना शिकवणं पहिल्यांदाच, कुठे आपल्याला दडपण आलं नाही की इतक्या आत्ताच आपण सुरुवात केलेली आहे तर इतक्या सगळ्या मुलांना शिकवणं एकाच वेळी, हे कसं तुम्ही जमवलं?
1: मी आता जस्ट म्हणजे शाळेमध्ये जॉब करते ना, मी 2019 पासून महात्मा गांधी विद्यालय नीरा म्हणून आहे, रयतची शाळा आहे, तिथे मी टेम्पररी जॉब करते. जॉब करता करता मी ते म्हणजे 9वी 10वीला मी सोशल सायन्स शिकवते.
0: अच्छा,
1: ते करत करत मी खालच्या वर्गांनाही सांगितली अबेकसची माहिती आणि मुलांना आवडली कारण त्यांनाही माहित नव्हतं एवढं, आणि त्यांना ही आवड निर्माण झाली आणि ते म्हणजे यायला लागले की क्लासला की बाबा काहीतरी आहे याच्यामध्ये शिकण्यासारखं.
0: बर, आता तुम्हाला तर आवड होतीच मुळात पहिल्यापासून, पण मग मुलांचा रिस्पॉन्स कसा होता क्लासेस सुरू झाल्यावर?
1: मुलांचा रिस्पॉन्स खूप छान आला. पहिले मी 8 दिवस त्यांना फ्री मध्ये घेतलं, त्यांना खूप म्हणजे छान त्यांना वाटलं की बाबा फिंगर वरती टूल्स वरती आहे मेंटनली, त्यांना वेगळं काहीतरी शिकायला मिळत होतं त्यांना. आणि त्यांचा रिस्पॉन्स बघून ना खूप म्हणजे मलाही समाधान होत होतं की बाबा मी नुकते शिकते आहे, मला 8 दिवस झाले, त्यात मी लगेच क्लासेस चालू केले. त्यातून मला म्हणजे खूप समाधान होतं, विद्यार्थ्यांनाही छान वाटत होतं आणि विद्यार्थी रेग्युलर, आणि मी रेग्युलर क्लासेस घेते असंही नाही की शनिवार रविवार, रेग्युलर माझे क्लासेस चालू आहेत.
0: अच्छा बर, म्हणजे विद्यार्थ्यांनाही तुमचे क्लासेस आवडत आहेत तर?
1: हो.
0: विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या प्रकारचा चेंज किंवा कशा प्रकारची प्रगती आपल्याला लक्षात आली, मार्कांमध्ये असेल किंवा त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये असेल, काय आपण सांगाल?
1: बरेच विद्यार्थी होते की त्यांना गणित खूप हार्डली जायचं, त्यांना जमत नव्हतं. पालकही मुलांना सोडायला यायचे त्यावेळेस बोलायचे की त्यांना गणित जमत नाही, टेबल त्यांना जमत नाहीये. त्यांचा कॉन्फिडन्स त्यांचा पहिला वाढवला की त्यांना सांगितलं तुमची जी भीती आहे ना ती पहिले तुम्ही कमी करा. त्यांच्याकडनं त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेशन करा, की एकाग्रता, आत्मविश्वास ठेवा की तुम्हाला जमतंय सगळं करायला.
0: अच्छा.
1: आणि तिथून त्यांच्यापासून सुरुवात केली आणि पालकांचाही रिस्पॉन्स खूप सुंदर आला होता.
0: बरं बरं बरं बरं. हे सगळं करत असताना म्हणजे एकंदर तुमच्याशी बोलताना हे लक्षात येतं की तुमचं शेड्यूल बऱ्यापैकी बिझी आहे, क्लासेस आहेत आणि शिवाय हे रोजचे वेगळे क्लासेस सुद्धा आहेत. तर हे सगळं करत असताना घरच्यांची साथ किंवा बाकीची कामं, हे सगळं व्यवधानं आपण कशी मॅनेज करता?
1: घरच्यांची साथ म्हणजे म्हणायला गेलं तर मिस्टरांची खूप मला साथ आहे. आता जवळजवळ मी निरेमध्ये जरी राहत असले तरी आमच्या 3 शाखा मी अबॅकसच्या चालू केलेल्या आहेत. 2 शाखेमध्ये इथून 6 किलोमीटर अंतर आहे, वाल्हे आणि माळवाडी. त्या 2 शाखेमध्ये सर शनिवार रविवार शिकवतात. आणि घरच्यांची साथ म्हटलं की मला माहेरकडून खूप साथ होती, सासरकडनंही खूप साथ आहे प्रत्येक गोष्टीला. म्हणजे तुला हे करायचं ना, तुला हे शिकायचं ना, सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी मला सगळ्या गोष्टीला साथ दिली. त्यामुळे आज माझे आमच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमचे क्लासेस चालू असतात. त्याशिवाय ऑनलाईन क्लासेसही मी घेते.
0: बर बर बर. अच्छा, खूपच व्यस्त आपलं शेड्यूल आहे आणि खरोखर हे वाखाणण्यासारखं आहे की केवळ जिथे तुम्ही क्लासेस सुरू केलेले तिथेच तुम्ही थांबला नाही, तर अजून इतर ब्रांचेस काढून सुद्धा तिथे सुद्धा आपण जातीने लक्ष देत आहे आणि तिथे सुद्धा अॅबॅकस घेऊन मुलांपर्यंत पोहोचलेल्या आहात. थोडक्यात जे तुमच्या क्लासचं ब्रीद आहे की सगळीकडे अॅबॅकस पोहोचवायचं आणि सगळ्याच मुलांची गणिताची भीती घालवायची आणि सगळ्यांनाच एक चांगलं वातावरण अभ्यासाचं द्यायचं, हे तुम्ही खऱ्या अर्थानं साध्य केलेलं आहे असं मी इथं नक्कीच म्हणू शकते. तुम्हाला आणखीन पुढे काय करण्याची इच्छा आहे?
1: मला मॅडम आता जस्ट म्हणजे अबॅकसच्या आमच्या तरी आता मी सांगितलं की 3 शाखा आहेत, प्रत्येक शाखेमध्ये 40-40, 50-50 विद्यार्थी आहेत.
0: 100 विद्यार्थी
1: आज माझ्याकडे अबॅकस शिकतायत. शिवाय 30 विद्यार्थी आहेत की ते 1 ते 10 पर्यंत शिकत आहेत. शिवाय स्कॉलरशिप, NMS अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेते. मला फक्त काय करायचं की आमच्या म्हणजे मला माझ्या मिस्टरांची साथ आहे, ते प्रत्येक शाळेमध्ये जाऊन व्हिजिट देतात. म्हणजे कुठेही जाऊ दे, कुठल्या गावाला गेलं, कुठं गेलं, शाळा दिसली की तिथे जाऊन ते व्हिजिट देऊन प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे अभ्यास शिकवतात की बाबा म्हणजे पैशासाठी नाही तर म्हणजे मुलांपर्यंत हे ज्ञान गेलं पाहिजे. तर मला म्हणायचं एवढंच आहे की आज खेडोपाड्यापर्यंत हे अभ्याकस, वेदिक मॅथ, रुबी क्यूब आम्हाला पोहोचवायचे. आणि रुबी क्यूबचे मी आता 30 प्रकार मी स्वतः सॉल्व्ह करते. म्हणजे एवढ्या म्हणजे मला सगळ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचं माझं ध्येय आहे.
0: नक्की नक्की, खूप खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. खूप उत्साह आणि खूप जिद्द आणि खूप तळमळ आहे शिक्षणाबद्दल तुमची. आपले यजमान सुद्धा शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत का?
1: हो, त्यांचं पण MA BEd झालेलं आहे. पण आम्ही दोघे मिळून म्हणजे क्लासवरच फोकस करतो जास्त करून.
0: बरं बरं बरं, नक्कीच. आणि हा जो दोघांमिळून तुम्ही हा शिक्षणाचा वसा उचललेला आहे आणि केवळ तिथल्या तिथे आपण हे ठेवलेलं नाही, तर मला खरोखर कौतुक वाटलं की तुम्ही दोघांनीही उत्तमरित्या हे सगळं पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही पाऊल सुद्धा टाकलेलं आहे. ऑलरेडी 3-3 ब्रांचेस तुमच्या सुरू आहेत आणि तिथेही भरघोस मुलांचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो आहे. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. ब्रेन ट्रेन अकॅडमी बद्दल आपण काय सांगू शकाल?
1: ब्रेन ट्रेन मॅडम इतकं छान आहे ना, म्हणजे नरेंद्र निकुम सर त्यांनी त्यांच्या आज मार्गदर्शनामुळे किंवा त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यांनी आमच्या सर्व परिवारातील ताईंना स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं हे तर शिकवलेलंच, कारण आता नोकरी करणं, बाहेर पडणं म्हणजे फार अवघड झालंय. कारण आता सगळ्या क्षेत्रामध्ये महिला तर आघाडीवरती आहेतच, पण एवढंच करायचं की सरांनी काय केले की महिलांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतः क्लासेस कसे घ्यायचे ते सरांनी शिकवले. आणि आज नरेंद्र निकुम सर, नंदी रोहिणी मॅडम आहेत, रुपाली फुले मॅडम आहेत, त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचले. आणि त्यांना म्हणजे असं आपण म्हणतो ना की जरी आपण समुद्र आहे, आपल्या समुद्राची शाही केली, आभाळाचा आपण जरी कागद केला, तरी त्यांच्याबद्दल आपण जितकं बोलू ती सगळी माहिती आपल्याला कमीच पडणार आहे. आणि ब्रेन ड्रेन बद्दल मी जितकं बोले ना तेवढं खूपच कमी होणार आहे, कारण सरांनी सगळ्यांना भरभरून इतकं छान शिकवले. सरांच्या सगळ्या म्हणजे दादा म्हणजे सर सगळ्यांना ताई बोलतात ना, बहिणीसारखं सर इतकं माया करतात सगळ्यांवरती. कितीही अडचणी आल्या तरी सर सगळ्यांना खूप सांभाळून घेतात, कधीही म्हणजे असं कंटाळ करत नाही. कधीही त्यांना काही विचारलं तरी त्याची उत्तरं सर लगेच सांगत असतात.
0: बरं बरं बरं, नक्कीच खूप छान वाटलं प्रतिभाताई तुमच्याशी बोलून. आणि खरोखर तुम्ही स्वतः खूप मेहनती आहात हे तर मला वेळोवेळी आपल्या बोलण्यातनं जाणवत होतंच, आणि म्हणून मी खरोखर तुमचं कौतुक करते की मेहनतीने आणि जिद्दीने तुम्ही पुढे जात राहात, त्याच्यामुळे यश तुम्हाला मिळणार आहे यात मुळीच शंका नाही. अशाच तुम्ही प्रगती करत राहा, सगळ्यांच्या सोबतीनं तुम्ही ही सगळी वाटचाल करताय, त्याच्यामुळे निश्चितच त्याचं उत्तम फळ तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेच आहे. आणि ब्रेन ड्रेनबद्दल सुद्धा तुम्ही खूप भरभरून बोललात, सरांबद्दल तर प्रत्येक शिक्षिकाच इथे कायमच आपलं उत्तम मत व्यक्त करत असते, त्याच्यामुळे त्यांचंही पुन्हा एकदा कौतुक.
1: नरेंद्र निकुम सरांनी ज्यावेळेस मी जॉईन झाले त्यावेळेस 2023 मध्ये सरांनी मला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केलं होतं. आणि आमच्या सरांना सुद्धा त्यांचं काम कर्तृत्व बघून त्यांना सुद्धा शिक्षक रत्न पुरस्कार म्हणजे एकाच वर्षात आमच्या दोघांनाही पुरस्कार मिळाला होता. आणि त्याचबरोबर मॅडम आमचे जे गाव आहे ते 20,000 लोकसंख्येचं गाव जरी असलं तरी यामध्ये आम्हाला गावकऱ्यांचा खूप सहभाग होतो. म्हणजे अमोल सावळे असतील किंवा अनिल हे चव्हाण साहेब असतील किंवा ग्रामपंचायतीचे आमचे काकडे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला खूप भरभर साथ दिली. आमचे कार्यक्रम असतील स्टेट लेवल, नॅशनल लेवल, त्या लेवलला आम्हाला त्यांनी ग्रामपंचायत उपलब्ध करून दिली. सगळा खर्च ते करतायत म्हणजे गावकरी. आणि स्टेट लेवल, नॅशनल लेवलला नेहमी आमची मुलं म्हणजे झळकतातच. आणि 10 मध्ये म्हणजे नंदिनी मॅडम म्हणतात की खरंच तुम्ही बाहेरगावी राहता पण तुमचा क्लास नंबर 1 क्लास आहे. परवाच त्यांच्याशी बोलणं झालं, इतकं नंदिनी मॅडम बोलत होत्या ना की म्हणजे खरंच तुम्ही करताना त्या कामाला तुमचा खरंच सलाम आहे म्हटलं त्या. इतकं छान आमचं काम चालू आहे, एवढे विद्यार्थी घडवणं म्हणजे सोपं नाहीये. प्रत्येक छोटी छोटी मुलं आहेत पण त्यांना खूप समजून घ्यावं लागतं.
0: बरोबर बरोबर, खूप छान वाटलं सगळं ऐकून. आणि याच्यात जो तुम्ही उल्लेख केला की फक्त तुम्हीच नाही, तुमचं कुटुंबच नाही, केवळ तुमचा क्लास नाही, ब्रेन ड्रेन अकॅडमी नाही, तर तुमचं गाव सुद्धा या सगळ्यामध्ये उतरलेलं आहे, त्याच्यामुळे खरोखर तुम्हा सगळ्यांनीच ही जी शिक्षण गंगा प्रवाही करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांचंच पुन्हा एकदा कौतुक, खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला सगळ्यांना देते.
1: छोटीशी कविता सांगू का?
0: हो सांगा सांगा.
1: एक छोटीशी अबॅकस वरती केली. अबॅकस की ज्योत जलाए, हर गल्ली हर मोहल्ले में अबॅकस की दीप जलाए, हर गाव हर शहर नन्ने मुन्ने का ज्ञान बढाए, अबॅकस सिखाए गिनती का खेल, संख्या बने मजा न कोई झमेल, वेदिक मैथ दे बुद्धि को तेज, मन को चप्पल विचार बने वेग, रूबिक क्यूब के रंग निराले, धीरज संयम के प्यारे हवाले, घुमाओ फिराओ सोच के खेलो, हर रंग में नया सपना बोलो, रोबोटिक्स दिखाए दुनिया नई, तारों में छुपी कहानी कही, बनाए मिलकर भविष्य सुहाना, नया भारत नया जमाना, नारी शक्ति को मिले सम्मान, उनको कदमों में रोशन जहाना, समर्पण से पाई हर जीत, उनकी मेहनत सोच में असीमित, शिक्षक रत्न पुरस्कार की शान, गुरुजनों का ऊंचा मान पहचान, निकुंभ सर का मार्गदर्शन प्यारा, बनता हमको सबको आदर्श सहारा, नंदिनी मैडम का प्रेम अनोखा, रूपाली फुले मैडम का स्नेह निराला, ब्रेन ट्रेन परिवार एक साथ चले, ज्ञान की राह पर दीप जले, चलो मिलकर कदम बढ़ाए, हर घर में अबैकस वैदिक मैथ रूबिक क्यूब रोबोटिक पहुंचाए, ब्रेन ट्रेन की यही पुकार ज्ञान से जग को उजाला, ब्रेन ट्रेन को यही नारा है हमारा.
0: खूप छान, खूप सुंदर कविता केलीत आपण. आणि खरोखर प्रत्येकाचा इथे उल्लेख आपण केला, प्रत्येकाला ते श्रेय दिलं, खरोखर तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे, खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानते, मनापासून धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम, तुम्ही मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल वेदिका मॅडम तुमचेही खूप खूप आभार.
0: धन्यवाद धन्यवाद.

0: વિષયો સાદર કરી તહો દિન જુદે અર્થ નવે. લેખન એડવોકેટ અંજલી મહાજની અને સહભાગ ડોક્ટર સુપ્રિયા પાટીલ, પ્રાધ્યાપિકા ડોક્ટર સુષમા દાતે અને એડવોકેટ અંજલી મહાજની. ઐકુયા દિન જુને અર્થ નવે. અરે ચા, કોણ મંટે? અંજલી કા અત્રેય? તું અંજલી અત્રેયાચ્યા આવાજાત મંટીએ કા? અત્રેય આલાય? કાય આહે? કાય ભાનગડ?
1: हो सुषमा ताई, अत्रेयचाच आवाज आहे हो तो.
2: या ग आद्या, आणि अत्रेयच आलेला आहे काल पुण्याहून. 15 ऑगस्ट अगदी संचारलेला आहे त्याच्या अंगात कालपासून.
0: चांगलंय, देशभक्ती अशी उपजतच असायला हवी, कुणाला शिकवायला नको लागायला. हो की नाही?
1: खरेच अंजली ताई, आम्ही पण आत्ताच झेंडावंदन करून आलो, पण मुलांमध्ये म्हणावी तशी देशभक्ती असं नाही आहे खरं. म्हणजे आहे देशभक्ती आहे वाटलं की त्यांना, पण त्यांच्या देशभक्तीच्या व्याख्या मात्र नक्कीच बदललेल्या
2: आहेत. आताची आल्यापासून देशभक्तीपर गाण्याची रेकॉर्ड सुरूच आहे.
0: खरंय. अगं, 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा सुट्टीचा दिवस, एवढीच भावना अलीकडे मुलांमध्ये राहिली आहे का काय असं वाटायला लागतं. पण नाही बरं का, तसं त्यांच्याशी बोलताना कळतं की त्यांना देशाबद्दलचं खूप प्रेम आहे आणि आपला देश स्वतंत्र करण्यासाठी पूर्वजांनी किती कष्ट घेतले हे पण याची जाणीव आहे. आणि काही लोक तर सांगतात मुलं मला, अगं गुगलवर सर्च कर आजी, म्हणजे तुला कळेल स्वातंत्र्यासाठी कोणी कोणी प्राण दिले ते.
1: खरंय खरंय. होय ना, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी 150 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले, ही खरं तर एक मोठी ऐतिहासिक घटना. त्या दिवसाची आठवण म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात मोठ्या उत्साहाने आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेसह राष्ट्रीय सण म्हणून हा साजरा केला जातो.
2: 15 ऑगस्ट दिवस म्हणजे भारताच्या विविधतेत एकता दर्शवणारा दिवस. या दिवशी एकत्र येऊन देश आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त करतात.
0: आणि हा दिवस सैनिकांच्या स्मरणार्थ सुद्धा साजरा केला जातो, कारण त्यांच्या त्यागावरच आपण स्वतंत्र आहोत. ओके ने?
1: हो खरंय खरंय. आणि या देश या 15 ऑगस्टला देशभरात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन केले जाते शासकीय कार्यालयांवरती. देशाचे पंतप्रधान मात्र लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून संपूर्ण जनतेप्रती संदेश देतात.
2: शाळा, महाविद्यालय, धार्मिक ठिकाणं, सार्वजनिक ठिकाणं, या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजले जातात आणि 15 ऑगस्ट हा दिवस देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणि काहीतरी देशासाठी करण्याची प्रेरणा देण्यामध्ये.
0: आणि आपला खरंच आहे हा दिवस किती महत्वाचा आहे. आणि मग नंतर भारतीय संविधान सुद्धा सुरू झालं आणि भारताला 1950 मध्ये देश प्रजासत्ताकही झाला, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं झाली, सगळं काही झालं आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि प्रजासत्ताकही देश झाला.
1: हो, अशा स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान आणि हिंदुस्थानी दोन राष्ट्र देखील झाली. बऱ्याच हिंसक दंगली झाल्या, मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली आणि जवळजवळ 1 ते 1.25 कोटी लोकांनी स्थलांतर केले.
0: खरे खरे.
2: हो, आणि मग देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरील लाहोर गेट जवळ प्रथम तिरंगा फडकवून वंदन केले. अलीकडे हा कार्यक्रम बिस्मिल्ला खानच्या शहनाईने सुरू होतो आणि टीव्हीवरूनही प्रसारित करत
0: आणि खूप छान आपल्याला बघायला मिळतं. तुम्हाला गंमत सांगू का, जेव्हा पाकिस्तान आणि हिंदुस्थान झालं, फाळणी झाली, तेव्हा माझी आई माझे आजोबा पाकिस्तानात होते आणि फाळणीनंतर ते जसं त्यांना तिकडनं हाकलण्यात आलं तसं ते नेसत्या वस्त्रानिशी जीव वाचवून भारतामध्ये आले. तर अनेक देशवासी
1: मगाशीच यांची आठवण झाली.
0: अगदी अगदी. आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर ते अनेक देशवासियांचे बलिदान देऊनच हा लढा पूर्ण झाला. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार केली, त्यांचं योगदान मोठं. पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, मग राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं, हे सगळं राष्ट्रीय गीत आपलं राष्ट्रगान ठरलं, हे सगळं आपल्याला आता माहितीये. पण गंमत माहितीये का, माझ्या आईला तिकडे पाकिस्तानातलं झेंडा वंदन ऐकायला मिळालं आणि नंतर ते परत आले 3 महिन्यानंतर. सुखरूप आले हेच खूप मोठं.
1: आणि 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्या भाषणात पंतप्रधान मुख्यत्वे करून गेल्या वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकतात, महत्वाचे मुद्दे मांडतात, जनतेला त्याच्याशी कामगिरीशी अवगत करून देतात, ही किती चांगली गोष्ट आहे ना. पुढील विकासाचे आवाहन करतात, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना श्रद्धांजली वाहतात.
2: तसेच लष्करी निमलष्करी तुकड्यांची परेड होते आणि त्या विविध चित्ररथांमध्ये बरं का स्वातंत्र्य लढ्यातील देखावे किंवा भारतीय परंपरा संस्कृतीचे दर्शन घडवून आणतात. त्यामुळे आजकालच्या नवीन पिढीला किती म्हणजे प्रत्यक्ष असं दृकश्राव्य माध्यमातून सगळं बघायला मिळतं.
0: ते तर मिळतच, पण नुसतं नवीन पिढी सोड, म्हाताऱ्या कोताऱ्यांचा टीव्ही समोर बसून इतका मस्त आनंद घेता येतो, सोहळा बघायला मिळतो, गावात काही प्रभात फेरी निघते, हे सगळं होतं.
2: तेवढ्या कुठल्या असतो असं नाही
0: करायचं. आपण असं करायला पाहिजे की त्या दिवशी सुंदर भारत स्वच्छ भारत या केवळ स्लोगन्स न राहता आपण ही सगळी परत स्वच्छ भारत सुंदर भारत स्वप्न साकार करायला पाहिजे.
1: एका दिवशी ना पाहता रोज तो झाला पाहिजे, ते पाळलं गेलं पाहिजे. खरं
0: खरंय.
1: चंगळवाद भ्रष्टाचार दोन्ही प्रचंड माजलेत आपल्या भारतामध्ये, म्हणून नवीन पिढीतील कुशाग्र लोक परदेशात चालले.
0: पकडून आणा त्यांना.
1: आपली मुले हुशार आहेत, विद्यार्थी आहेत, खरं त्यांची ऊर्जा आणि उत्साह तोच आहे, पण त्यांना परदेशात जाण्यापासून थांबवावे यासाठी खरंच प्रयत्न व्हायला हवे.
0: ते तर ठीक आहे, पण त्यांना योग्य असा आपण आपला देशही तयार करायला हवा. आपले सैनिक तिथे बॉर्डर वरती जीवाची पर्वा न करता लढतात, त्यांची जाणीव आपणही ठेवायला पाहिजे.
2: त्यांनी त्यांच्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक आपण व्हायला हवाय नवीन पिढीसाठी. आणि त्यासाठी आधी जनतेने आपल्यातली देशिस्त
0: काढली पाहिजे.
2: झटकणं क्रमप्राप्त आहे,
1: बरोबर.
2: लोकसंख्या आटोक्यात आणणं गरजेचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे नाही भ्रष्टाचार स्वैराचार, तर स्वातंत्र्य म्हणजे समता बंधुता आणि शुद्ध आचार. स्वातंत्र्य म्हणजे नीतीमूल्याची जपणूक आणि परस्परांशी माणुसकीने वागणूक.
0: अगदी खरंय अंजली, पण पूर्वजांनी कष्टाने मिळवलेला स्वातंत्र्य हा ठेवा, विज्ञान कला अर्थ सदाचार या सगळ्यांनी त्याला सजवलं पाहिजे.
1: खरं.
0: आणि कुशाग्र बुद्धी आपल्यामध्येच आहे, ती वापरली पाहिजे. जातीभेदाला हद्दवार केलं पाहिजे आणि हातावर हातात हात घालून स्वच्छता आणि समृद्धी आपल्या देशामध्ये निर्माण होईल असं काहीतरी केलं पाहिजे.
1: खरंय सुषमाताई, स्वातंत्र्य मिळूनही एवढी वर्ष झाली तरी भारतातील आकाश जरा अंधारलेलंच आहे. क्षितिजावर पहाट होईल हे जाणवत आहे, पण ती स्वयंशिस्तीने होईल. तेव्हा प्रामाणिकपणे तिचे स्वागत करा, नवीन सूर्योदयाचे स्वागत करूया आणि प्रगतीचा ध्वज उंच धरूया, अशी आपण प्रार्थना किंवा काय म्हणाल
0: असं आपण ठरवलं पाहिजे.
2: बांधली पाहिजे
0: आणि सगळ्यांनीच बांधली पाहिजे, अगदी राजकारण्याच्या पासून तर
2: लहान मुलांपर्यंत. त्यालाच मग म्हणता येईल की दिन जुने तरी अर्थ नवे विचार नवे.
0: खरं. आणि मग श्रावण महिन्यात आणखी काय येतं का अंजली?
2: अगं 15 ऑगस्ट तर असतो, पण श्रावण महिन्यात शेवटी जो येतो तो पोळा हा सण असतो. महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
0: अरे वा, बरोबर ग. हा श्रावण अमावस्येला किंवा पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो आणि शेतीत शेतकऱ्यांना बैलाचं अत्यंत अनन्य साधारण महत्व आहे. आता बरेच ट्रॅक्टर वगैरे पण आले, पण बैलांचं कष्ट कधी ते विसरत नाहीत आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी हा दिवस समर्पित केलेला आहे.
1: खरं ना, म्हणजे आपला कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्याकडे एक वेगळं पशुधन आहे. बैल, गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या हे सगळं पशुधन म्हटलं जातं. बघा ना, त्याला धनाची उपमा दिलेली आहे. या दिवशी आणि बैलांना खांदे चोळून त्यांची अतिशय छान सजवले जाते. म्हणजे वर्षभर बैल शेतकऱ्यासाठी राबतो, तर त्याचे खांदे चोळले जातात. ही किती छान भावना आहे खरं. शिंगांना रंग देऊन त्यावर चमचमती बेगडं चिकटवतात. बैलांच्या शिंगाला रंगीत फुगे बांधतात,
2: नेहरूचे ठिपके देतात.
1: पाठीवर नक्षीदार अशी झूल असते. मला आठवते माझ्या आजोळी खूप छान झूल होती, म्हणजे अगदी आरसे वगैरे लावलेली ती झूल होती ना. आणि ते
2: बायात फुलांचे तोडेही घालतात. माझ्या आजोबांकडे पण होती ना शेती,
1: हनम बैल होते ते, एकदम उंच फूर शिंगवाले
2: खिलारी बैल.
1: खिलारी बैल हो.
2: आणि मग त्या बैलांना नवीन कासरा बैलाला मारुतीच्या मंदिराजवळ घेऊन जातात. नैवेद्याच्या ताटातलं गोडधोड पुरणपोळीचं नैवेद्यही देतात ना.
1: हो,
0: ते सगळं छान साजरं केलं जातं. आणि संध्याकाळी गावातील सगळ्या बैलजोड्या वाजंत्री ढोल ताशे वाजवत एकत्र येतात, बैलांची मिरवणूक काढतात, गावातील मुख्य पाटील किंवा जमीनदार तोरण तोडतात आणि पोळा फुटतो असं म्हणतात. मग मारुतीच्या मंदिरात जाऊन बैलाला घरी आणतात. मग घरी आणल्यावर काय असतं, काहीतरी ठराविक रक्कम त्याला काय म्हणतात,
2: मोजरा म्हणजे काहीतरी आपण बक्षिशी म्हणून देतो ना, तसं ते बक्षिशी
0: कोणाला देतात ते
1: म्हणजे. आणि त्याला त्या दिवशी नवीन कपडे सुद्धा दिले जातात, बैलाची निगा राखणार आहेस त्याला गुराखे म्हणतात ती.
2: हो हो,
1: तर तो त्याला त्याचाही मान आपण त्या दिवशी करतो कारण त्याने काळजी घेतली म्हणूनच तो बैल चांगला
0: राहणार. आपल्या सगळ्या सणांमध्ये एक भाग कॉमन आहे तो म्हणजे खूप
1: खरंच
2: आणखी मग काय होतं तोरण तोडताना त्या वेळा काहीतरी झडते म्हणजे बैल पोळ्याची गाणी आवर्जून म्हटली जातात. ते आठवते ना सुप्रियाच्या बहिणाबाईंचं एक कविता
0: कुठला ग
2: कुठली,
1: आला आला शेततऱ्या पोळ्या सारे सण मोठा, हाती घेई सण काठ्या आतेश आता शेंदूर आले होता, आला आता बांधारे तोरण सजवारे अंगण, कर्य करा आंघोळी बैलाच्या लावा शिंगाले शेंदूर,
2: लावा शेंदूर शिंगाले शेंद्या घुंगराच्या लावा, वयामध्ये बांधा ते गिल्या घंट्या घुंगरू मिरवा, बांधा कवड्याचा गेरा अंगावर झुर छान, माथी रेशमाचे गोंडे बांधा पायात पैंजण,
0: उठा उठा बहिणबाई झुल पेटा
2: बहिणाई
0: बहिणाई उठा उठा बरोबर आठवलं, उठा उठा बहिणाबाई झुल पेटवा पेटवा, आज बैलाचे निविध पूर्ण आजच्या कोळ्या ठेवा, बडे नांगर वखर नाही कष्टाने गणती, पिक शेत कर्या हाती याच्या जीवावर शेती, किती सुंदर लिहिलंय अक्षरशः बैलाबाईचे पाय धरार असे वाटतात.
1: उभे कामाचे ढिगारे बैल कामदार बंदा, याने काही नाते झुल दाणे चाऱ्याच खाऊ द्या रे पोट भरी होऊ द्या रे मग दुल, बशी सनी आय भरी आणि करू द्या वागुल.
2: आता बहिणाबाई पुढे म्हणतात की आता ऐका मनात आलं माझं येडीच सांगा, आता ऐका मनात आलं माझं येडीच सांगा ना, आज पोयाच्या सणाले माझं येवड मागण, आज पुंजारे बैलाले फेडा उपकाराचं देणं, आज पुंजारे बैलाले फेडा उपकाराचं देणं, बैला खरा तुझा सण शेत कर्या तुझं ऋण.
0: किती सुंदर दिलाय बहिणाबाईने, आपल्या बहिणाबाईने अगदी थोडक्या शब्दात बैलाच्या प्रति कृतज्ञता किती छान पद्धतीने व्यक्त केली आहे. पूर्वापार चालत आलेल्या बैलासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेला हा सण किती जुना असला तरी त्यातला आशय खरंच नवीन आहे की आपण हा आपला देश कृषी प्रधान आहे आणि म्हणून शेतकऱ्याप्रती बैलाप्रती बैल सांभाळण्याप्रती सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा विचार पुढील पिढीत संक्रमितच करायला हवा, तरच म्हणता येईल दिन जुने
2: अर्थ लावी.
1: हो तसाच पोळा हा दिवस मातृदिन म्हणूनही साजरा केला
0: जातो. किती छान म्हणजे आई सारखी कष्ट करते बैलासारखी तेव्हा घर छान चालतं.
2: आईच्या कष्टाचं महत्व अतुलनीयच आहे
1: म्हणजे बघा ना, घराच्या ओझ सगळं आईच्याच खांद्यावर असतं ना, म्हणून त्या दिवशी तो मातृदिन म्हणूनही खरंच साजरा केला जातो.
2: बर
1: आई आपली अशी शिदोरी आहे की ती उरतही नाही आहे पुरतही नाही. या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपण आईचे प्रती आदर आणि कृतज्ञता दाखवून आपण किंचित उतराही होतो. याबद्दल एक कथा अशी आहे की कृष्ण जन्मल्याबरोबर देवकीच्या खुशीतून गोकुळात यशोदाकडे गेला. देवकी मुलाच्या गैरहजेरीने दुःख विभोर व्हायची, तेव्हा विचारायची अतीत कोण अतीत कोण, तेव्हा कृष्ण तिला जणू उत्तर द्यायचा मीच, आणि मग ती आश्वस्त व्हायची. याप्रमाणे प्रत्येक माता आपल्या पुत्र वियोगापासून दूर राहावी, वियोग झाल्यास शांत व्हावी, असा हा मातृदिन साजरा केला
0: जातो.
2: मातृदिनाचे वर्णन करणारी एक कविता अशी आहे की अतिथी कोण अतिथी कोण असे विचारत येतो मातृदिना, मातेतर्फे संततीचे औक्षण खीर पुरीचा प्रसादही छान, माता सकलांचे दैवत चैतन्याची मूर्ती असे घरात, जीवती मायती स्मरते रमते पिल्लांच्या नटकेत बालपणात.
0: पिल्ल घेतात भरारे दिगंतरी, माता वाट बघते अंतरी, पिल्लाला आकाश धाकटे तर त्यांचे विना मातेचे घर रिकामे घरटे रिकामे घरटे.
1: अशी माता आणि पिल्लांचा उंच झोका, एवढा अतिथीच्या काळजाचा चुकतो ठोका, मुलांसाठी ती अविरत झिजते जगतावरील आद्य दैवत, अशीच असते,
2: अशीच असते सर्वांचीच मायमावली, अशी असते सर्वांचीच मायमावली. स्वतः उन्हात पाहून पिल्लांना सावली, कधी निसटून जाते पाऱ्यासम आयुष्यातून, धरत राहतो तिचा आठवत येणाऱ्या प्रत्येक मातृमातून, येणाऱ्या प्रत्येक मातृ.
0: वा वा, ते सगळे जुने सण असले तरी त्यातले नवे अर्थ लक्षात घेतले पाहिजे. अगं अंजली, आणखी श्रावण महिन्यात असलेल्या कांध देशातला म्हणजे खानदेशातला, विशेषतः उत्तर महाराष्ट्रातला पारंपरिक सण आठवतो का तुम्हाला?
2: कानबाई ना,
0: कानबाईचा उत्सव. आणि नागपंचमीला सुद्धा नागदेवतेची मनोमन प्रार्थना करतात, कारण नाग हा शेतकऱ्याचा मित्र असतो, तो मोठाले उंदीर खातो, जीवो जीवस्य जीवनम सारखं.
1: या उत्सवाची परंपरा खूप मोठी आहे.
0: कोणत्या
1: कानबाईच्या उत्सवाची? या उत्सवात कुळातील प्रत्येक कुलदीपकाची एक एक मोठ असे गहू आणि चण्याचे डाळ असे प्रमाण घेऊन मग त्यापासून मोठ्या पुरणपोळ्या म्हणजे रोट केले जातात. आणि कानबाई पूजनाच्या निमित्ताने सर्व परिवार एकत्र येऊन उत्साहाने आनंदाने त्याचे सेवन करतात. मला असं म्हणायचंय की म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी एकत्र यावं. श्रावणात खरं म्हणजे सुगीचे दिवस, शेतकऱ्यांचं पीक आता अगदी तरारून आलेलं असतं आणि त्यात आपण सगळे मन सुद्धा कलुषित असेल तरी निसर्ग इतका सुंदर असतो की तो मनाचा उल्हास आणि मन आपलं भरून जात. आणि म्हणून सगळ्या परिवाराने द्वेष विसरून
0: एकत्र एकत्र 4000 वर्षापासून सुरू झालेला उत्सव आहे असं म्हणतात.
1: हो
0: हो हो. आणि त्याची काही गाणी पण एखादं गाणं सांगणार?
2: हो, त्याच्या म्हणजे कानबाई म्हणजे पार्वती, कन्हेर म्हणजे तिचा पती शंकर, याला उद्देशून ती त्याला म्हणते की जायचंय आता कानबाईच्या दिवशी, तर ती असं गाणं सांगते की कानबाई

खूप छान. आणि मग कानबाई जाताना मोठा डीजे वगैरे वाजवतात, पण मला आवडत नाही ते, म्हणजे अतिशय वेडवाकडं घाणेरडं नाचणारी मुलं. देवीला तुम्ही घेऊन जाता आणि मग तुम्ही असं घाणेरडं का नाचता? आणि एक इतकी छान गाणी आहेत ना की साखर पेरत चालली व माय कानबाई चालली गंगेवरी, असं सगळं म्हणत तिला सोडतात. अगदी कठीण अंतकरणाने तिला तिथे सोडून येतात. मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रसंगी घाणेरडं नाचता कामा नये, तर खरे जुने सण चांगल्या पद्धतीने आपण साजरे करू शकू. हे नवीन अर्थ आपण परत लक्षात घेतले पाहिजे. सण साजरे करूया पण त्याचे नवीन अर्थ लक्षात घेऊ.

0: मी डॉक्टर सुषमा दाते आज पुण्याला आहे. आज मुलाखत घेते माननीय स्वाती साठे यांची. स्वाती साठे या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन म्हणजे डीआयजी प्रिझन वेस्टर्न रिजन येरवडा येथे कार्यरत आहेत. या उच्च पदावर कार्यरत आहेत आणि या कारागृहाच्या प्रशासनात त्यांना आलेले अनुभव आणि महिला ऑफिसर म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आज आपण या मुलाखतीतनं बरंच काही जाणून घेणार आहोत. नमस्कार स्वातीताई.
1: नमस्कार सुषमाजी. तुम्ही श्रोत्यांना पण नमस्कार.
0: तुम्ही मास्टर्स

0: इंडियन क्रिमिनॉलॉजी केलंय असं आम्ही ऐकलंय. तुम्ही ही आगळी वेगळी वाट कशी निवडली?
1: त्यामुळे मी शिक्षणाचा विषय सुद्धा क्रिमिनॉलॉजी घेतला होता आणि त्या योगे विविध म्हणजे गुन्ह्याशी डीलिंग करणाऱ्या संस्थांमध्ये जायचं प्रसंग यायचे. त्याच्यामध्ये कारागृह एक होतं. तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळ्यात चॅलेंजिंग विश्व आहे, कारण गुन्हेगाराला पकडणं पण त्याच्यानंतर ठेवणं आणि त्याची जडणघडण करणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे मी या क्षेत्राची निवड केली.
0: बर, आणि तुम्ही ज्या वेळेला जॉईन झालात त्यावेळेला फारशा कुणी महिला अधीक्षक नव्हत्या मला असं वाटतं?
1: फारशा नाही, मीच भारतातली पहिली महिला तुरुंग अधीक्षक आहे.
0: अरे वा, फारच छान. म्हणजे फारच चॅलेंजिंग काम होतं हे. मग त्याच्यासाठी तुम्हाला आधी निवड झाल्यावर वर्षभर ट्रेनिंग वगैरे घ्यायला लागलं?
1: या म्हणजे या पदाची ती डिमांड आहे, मागणीच आहे. तुम्हाला वर्षभर तुम्हाला खडतर प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. त्याच्यामध्ये ग्राउंड आणि वर्ग अभ्यास अशा दोन्ही प्रकारचं ते ट्रेनिंग असतं. तर ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला खात्यामध्ये प्रवेशच करता येत नाही. तुमचा खात्यात प्रवेश होतो तो या ट्रेनिंगमुळेच होतो.
0: अच्छा, मग हे ट्रेनिंग संपलं, मग प्रोबेशन असेल ते संपल्यानंतर तुम्ही इंडिपेंडेंट जेल सांभाळलं असेल. कुठलं होतं ते पहिलं जेल?
1: माझं पहिलं जेल सातारा होतं आणि सगळ्यांनाच म्हणजे प्रोबेशन संपल्यानंतर इंडिपेंडेंट जेल सांभाळावं लागतं. तर आता मी म्हणजे असं सांगेन थोडस की महिला आणि त्याच्यातून पहिली महिला, त्यामुळे खूप चॅलेंजेस होते. अगदी एंट्री पासून चॅलेंज होते. पहिले तर ही येईल की नाही, आली तर खडतर प्रशिक्षण पूर्ण करू शकेल की नाही, प्रशिक्षण पूर्ण केलं तर प्रोबेशन आहे, जाऊ दे, ते कोणाच्या तरी हाताखालीच असतं, तुम्ही सुरक्षित असता. मग खरी परीक्षा सुरू होते जेव्हा तुम्हाला इंडिपेंडेंट जेल मिळतं तेव्हा, कारण तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात आणि त्याचं चांगले किंवा वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. पण माझ्याकडे तर असं बघितलं जायचं की बाई हे करू शकेल की नाही, त्यामुळे आव्हान दुहेरी होतं. कुठलाही ऑफिसर निर्णय घेतो पण ती बाई म्हणून विशेषतः कसं निर्णय घेते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं.
0: खरंय, कारण हा अपारंपरिक जॉब तुम्ही स्वीकारला, संघर्षही करावा लागला असणार, म्हणजे सगळ्या बाजूनी लोक बघत असणार की तुम्ही कसं काम करताय, महिला म्हणूनही आणि ऑफिसर म्हणूनही. मग हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय काय एफर्ट्स घ्यायला लागले?
1: खरं तर मी सांगू का की कुठली पण बाई आहे ना, कुठल्याही फील्डमध्ये कधीही जाऊ दे, तिचे तारेवरची कसरत असते. कारण तिला स्वतःला त्या पदाला ती लायक आहे हे सिद्ध करावं लागतं आणि ती बाई म्हणून हे करू शकते, दोन्ही सिद्ध करावं लागतं. आणि माझ्यावर तर खूप मोठी जबाबदारी होती, कारण पहिलं तर फील्ड, संघर्षाचं फील्ड, त्याच्यात मी पहिली महिला. समजा मी सोडलं असतं की मला हे जमत नाहीये, तर महिलांचा प्रवेशच बंद झाला असता या एवढ्या चांगल्या क्षेत्रामध्ये. म्हणजे महिलांना जमत नाही असं म्हणून त्याच्या फुली मारल्या गेली असती. त्यामुळे खूप तारेवरची कसरत होती आणि सुदैवाने मी ती पूर्ण करू शकले.
0: अरे वा, प्रशासनात निर्णय घेणं आणि अंमलबजावणी करणं या दोन्ही मध्ये अडचणी असतात का महिला म्हणून?
1: नाही, एकदा कसं होतं की सुरुवातीला येऊ शकतं मे बी, कारण ते तुम्हाला दुहेरी हे असते, पण त्याच्यानंतर तुम्ही प्रशासक म्हणून कसे आहात हेच बघितलं जातं. आणि मला तर असं वाटतं की कुठली पण बाई तितकीच बरोबर असू शकते जितका एखादा पुरुष प्रशासक बरोबर असू शकतो. आणि कुठला पण पुरुष तितकंच चुकू शकतो जितके एखादी बाई चुकू शकते. त्यामुळे त्याच्यानंतर प्रशिक्षणानंतर अनुभवानंतर कसोटी असते ती तुमच्या निर्णय क्षमतेची. मग त्याच्यानंतर बाई किंवा पुरुष असा काही भेद राहत नाही. लोकांना उत्तम प्रशासन हवं असतं आणि ते तुम्ही दिलं पाहिजे.
0: म्हणजे तुमच्या कामाचा दबदबा, तुमची ऑनेस्टी आणि अबिलिटी, हे सगळ्याचा कस लागल्यावर सगळी माणसं सरळ येतात आणि ऐकायला लागतात असं मला वाटतं. पण तुम्ही हँडल करतात ती गुन्हेगार माणसं असतात, त्यातही महिला आणि पुरुष. तर महिला गुन्हेगार आणि पुरुष गुन्हेगार असा काही भेद असतो का तिथे वागण्यात?
1: वागण्यामध्ये भेद असतो, कारण कसं असतं की महिला आणि पुरुषांची मानसिकता ही टोटली वेगळी वेगळी आहे, भिन्न आहेत. म्हणजे ते स्वभावाने बायका जास्त भावनिक असतात. पुरुष गुन्हेगार जेव्हा जेलमध्ये येतो तेव्हा तो एकटा येतो, पण बाई जेव्हा जेलमध्ये येते ना ती दुःखामध्ये आपलं घर, मुलं, संसार, स्वयंपाकघर सगळं मागे सोडून आलेली असते. त्यामुळे ती जास्त भावनिक असते आणि त्यामुळे तिला हाताळणं हे जास्त जबाबदारीचं आणि महत्वपूर्ण काम असतं.
0: बरोबर. आम्हाला असं डोळ्यासमोर आहे की असं खाडखाड बूट वाजवणारे, दबदबा निर्माण करणारे, जोरात येणारे, म्हणजे असा रागीट चेहराच करून येणारे असे तुरुंगाचे अधीक्षक वगैरे असतात पुरुष, असा एक अंदाज आहे. तर तुम्ही पुरुष अधीक्षक आणि तुम्ही बाई अधीक्षक, या वागण्या बोलण्यात चालण्यात काही फरक जाणवतो?
1: नक्की आपली ती ना पारंपरिक समज आहे आणि हे पुरुष डॉमिनेटेड फील्ड असल्यामुळे तसं असते तुमचं, कारण इथे कुठेतरी अधिकारीशाही प्रस्थापित करावी लागते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं राकट दिसणं, मोठ्या मिशा असणं, रुवाबदार चालणं, खडखड चालणं यांनी दबदबा होईल. पण मी माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरनं सुषमाजी सांगते की दबदबा हा या बाह्य रूपाचा कधीच नसतो. दबदबा तुमच्या ऑनेस्टीचा असतो, दबदबा तुमच्या वागण्याचा असतो, दबदबा तुमच्या निर्णय क्षमतेचा असतो. आणि सर्वात जास्त तुम्ही समाजाभिमुख प्रशासन कसं करता याचा सगळ्यात मोठा दबदबा असतो. ही बाह्य रूप आहे. आता कुठली पण बाई, मी जाऊ द्या, कुठली पण बाई हे रूप आणूच शकत नाही. तिला नाकाखाली मिशा असू शकत नाही, ती शिव्या देऊन बोलू शकत नाही, रागारागाने एकीकडे बघू शकत नाही, कारण तिची जडणघडण तशी नाहीच आहे. तर कुठला पण पुरुष असो किंवा बाई असो, दबदबा हा नेहमी चांगुलपणाचा पाहिजे.
0: तुमच्या प्रशासनातला एखादा अनुभव सांगा ना, विशेषतः साताऱ्याचा.
1: हा म्हणजे कसं आहे की आम्ही काही डेस्क बेंच किंवा नुसत्या फाईल हँडल करत नाही. आमचं काम असतं मुळाचं माणसं हँडल करणं. साताऱ्यामध्ये एक मी असताना महिला आली. आपला नियम असा म्हणतो की कैद्यांना दोनदाच बाहेर काढायचं, एक मेडिकल इमर्जन्सी असेल तेव्हा किंवा त्याची कोर्ट तारीख असेल तेव्हा. आणि तिलाही आल्यानंतर दंगा घालू लागली की मला आत्महत्या वगैरे करायची आहे. पुरुषांचा माझ्या अधीनस्थ सगळ्या लोकांचा बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन, मॅडम तुम्ही तिच्याशी बोलू नका, ती देशविक्रय करणारी बाई आहे, तमाशा करतीये. म्हटलं पण असं काय कारण आहे की ती आत्महत्या करायला मागतीये? मग मी जाऊन तिच्याशी बोललं तर कळलं की खूपच म्हणजे मजबुरीने तर ती व्यवसाय करत होती आणि तिची दोन लहान मुलं घरी होती आणि त्याची काळजी तिला होती. आता त्यांना बाहेर कसं काढायचं, न्यायालय पण बंद झालेलं तोपर्यंत, पण तरी आम्ही रिस्क घेऊन तिला बाहेर काढलं. तिला पत्ता सांगता येत नव्हता कारण ती शिकलेली नव्हती. आम्ही तिच्या घरी पोचलो तर खरं पाहिलं की तिची खरंच दोन मुलं तिथे होती आणि ती आई येईल कधी याची वाट बघत होती. लहान मुलं, मग त्या मुलांना ताब्यात घेतलं. आपला नियम तर असं सांगतो की आई बरोबर मुलाला उडाय जेलमध्ये 6 वर्षापर्यंतची, पण त्याच्या वॉरंटवर नोंद असली पाहिजे. पण असं काहीही नव्हतं, कुठलाही नियम नव्हता, पण माणुसकी म्हणून आम्ही त्या मुलांना ताब्यात घेतलं, आईजवळ दिलं, आई शांत झाली. दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊन सांगितलं की आम्ही चूक केली आहे. न्यायाधीश पण सुदैवाने महिला होत्या, त्या आई पण महिला पण सगळं समजू शकल्या आणि त्या म्हणल्या हा चूक तर तुम्ही केलेली आहे, आता एक चूक मी पण करते, मी पण रिटायर होते आणि तुम्हाला थोडा वेळ आणि मग मी पुढचं न्यायालयीन कामकाज करील, पण तुम्हाला शिक्षा म्हणून माझ्या बरोबर चहा प्यावा लागेल.
0: अरे
1: असं सुगतांचा त्या सगळ्या गोष्टीचा झाला.
0: हो म्हणजे या सगळ्यात मानवी चेहरा, मानवतावादी दृष्टिकोन आणि करुणा या सगळ्या गोष्टी लागतात. म्हणजे प्रशासन कारागृहातलं केवळ हुकुमशाहीनी दडपशाहीनी मारठोक करून असं नसतं हे आता मला त्यामुळे कळलं की माणसं जाणून घेणं आणि ही ह्युमन मॅनेजमेंटच आहे. फार मोठा चांगला अनुभव आपण सांगितलात. काही महिला अशा आक्रमक होतात किंवा काही महिलांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग वगैरे लागतं, मग त्याची काय व्यवस्था असते?
1: एक तर आपल्या जेलमध्ये सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्ट नेमलेले असतात. याशिवाय सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था येऊन आम्हाला या कामामध्ये खूप मोठी मदत करतात. काउन्सिलिंग हे फक्त महिलांनाच नाही सुषमाजी, तर पुरुषांना पण लागतं आणि विविध टप्प्यावर लागतं. तर सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग असतो आणि ते लोक आपल्याला याच्यामध्ये खूप चांगली मदत करतात आणि काउन्सिलिंगचा खूप चांगला परिणाम दिसून येतो कैद्यांवर.
0: त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक कैदी चांगली कामं करतानाही दिसतात. त्यांची म्हणजे तुरुंगात असताना त्यांच्या घरातली लोक भेटायला येतात का त्यांना?
1: हो हो, नक्कीच येतात भेटायला. आणि याच्यामध्ये मी अजून एक्सटेंडेड सांगते तुम्हाला की आता आपण एक गळा भेट नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. कारण जितका माणूस आपल्या कुटुंबाशी समाजाशी जुडलेला असेल ना त्याच्यातनं त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होत जाते. तर आम्ही काय करतो की त्या माणसाची किंवा बाईची जी 18 वर्षाच्या आतली मुलं असतील त्यांना विदाऊट आणि बॅरियर मुलाखत देतो.
0: अरे वा.
1: आणि त्याचा इतका सकारात्मक परिणाम दिसून येतो की कैदी यांना या भेटी करता ते लुक फॉरवर्ड की आता कधी वेळ येतो आणि त्याच्याकरता ते कष्ट पण करतात, काम पण करतात, तुरुंगात पगार पण मिळवतात का की माझं मूल आलं की त्याला मला काहीतरी खाऊ घेऊन देता आला पाहिजे. तर हा खूप एक चांगला बदल या भेटीमधनं दिसतो. याशिवाय आपण शिक्षाधीन कैद्यांना दर वर्षात 28 दिवस घरी सोडतो सुट्टीवर. आणि हेतू हाच की त्यांचं समायोजन त्यांच्या कुटुंबात आणि समाजात झालं पाहिजे. कारण जन्मठेपेचा कैदी असला आणि तो एकदम 20-25 वर्षांनी घरी गेला तर घरच्यांशी संबंध तुटतात, त्या माणसाचेही घरच्यांशी ऋणानुबंध संपतात. असं होऊ नये, त्याचं पुनर्वसन नीट व्हावं, त्याला बाहेर पडूनही नीट वागता यावं म्हणून शासनाने केलेली ही योजना आहे.
0: बऱ्याच चांगल्या योजना तशा आहेत. तसं सर्वसामान्य माणसाला आम्हाला माहीत नसतं, फक्त तुरुंगात आत कैदी असतात आणि बाहेर प्रशासन त्यांना सांभाळत असतात, त्यांची व्यवस्था लावतात, एवढंच आम्हाला माहीत असतं. पण हा जो ह्युमन फेस म्हणून त्यांच्याशी बघणं बोलणं, त्यांच्याशी संपर्क साधणं, त्यांचा घरातल्या लोकांशी सहभाग हा सगळा आणून देणं हे फार मोठं काम आहे. हे कैदी बाहेर गेल्यानंतर त्यांना समाजात बरं वागणूक मिळते का, त्याचा काही फीडबॅक आपल्याला मिळतो का?
1: हा नक्की. जे लोक चान्स ऑफेंडर असतात ना त्यांना तर नक्कीच ते पुन्हा समाजामध्ये प्रस्थापित होतात. कारण आपण त्यांना स्किल शिकवलेलं असतं. कितीतरी कैदी आतमध्ये मुक्त विद्यापीठातनं पदवीधर होतात, चांगलं जीवन ते व्यतीत करतात. जसं मी सांगितलं तसं वर्षातनं एकदा सुट्टीवर जाऊन येतात, त्यांचे कुटुंबीय भेटीला येतात. शिवाय शासन पण त्यांना, त्यांनी जर काही उद्योग करायचा असेल तर त्याच्याकरता आर्थिक मदत करतो. जोपर्यंत ते कैदी तुरुंगात आहेत तोपर्यंत त्यांच्या मुलांची देखभाल करायचा प्रयत्न शासन करतो. असे सगळे उपक्रम शासनातर्फे राबवले जातात. पण मला आपल्या या मंचावरनं आवाहन करायचंय की माणूस चुकतो, तुम्ही आम्ही पण चुकतो. कदाचित आपल्या चुका आयपीसी मध्ये कोडिफाईड नाही आहेत आणि त्यांच्या आहेत, तर आपण खूप मोठं मन करून त्यांना एक संधी दिली पाहिजे. एखादा मुलगा फेल होतो ना एखाद्या वर्गामध्ये तसंच येते, म्हणून आपण त्याला पुढचं शिक्षण नाकारत नाही किंवा पुढच्या संधी नाकारत नाही, तसंच आहे. आणि हे लाड किंवा कौतुक पूर्ण नाही आहे सुषमाजी कैद्यांचे, कारण आपल्याला एक गुन्हेगार चांगला माणूस म्हणून समाजामध्ये परत पाठवायचा आहे. आपल्याला त्याला कट्टर अजून गुन्हेगार बनवून पाठवायचं नाही, त्याने समाजाचेच डोके दुखी वाढणार आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे या दृष्टिकोनातनं समाजांनी त्यांच्याकडे बघावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना करते.
0: नक्कीच नक्कीच. आणि आता एक छोटासा शेवटचा प्रश्न की हे जे कैदी आहेत त्यात शिकलेले आणि बिनशिकलेले, तर शिकलेले कैदी जास्त प्रमाणावर यायला लागलेत का आजकाल?
1: नाही, असं काही नाही सांगता येत आपल्याला. एकदा शिक्षण बाहेर, शिक्षणाच्या संधी बाहेर वाढतायत त्यामुळे शिकलेले कैदी आतमध्ये येतात. पूर्वीच्या काळी त्या संधी नव्हत्या त्यामुळे बिनशिकलेले कैदी यायचे असं म्हणजे त्याचं स्वरूप आपल्याला सांगता येईल.
0: बरोबर. आणि आता एक शेवटचा प्रश्न सगळ्या तरुण मुला मुलींना विशेषतः, तुम्ही काय संदेश द्याल? कारण इतक्या मोठ्या पदावर इतकी माणसं, म्हणजे सामान्य माणसं, प्रशासन असलेली, तुमच्या वर्गामध्ये असलेली सगळी गुन्हेगार या सगळ्यांना हँडल करता करता या तरुण मुला मुलींना काय सांगाल?
1: नक्की मला सांगायला आवडेल. आणि विशेषतः तरुण मुलींना मला या माध्यमातून, म्हणजे मुलांना मी बघत नाहीये, पण मला सांगायला आवडेल की स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत करणं तर जरुरी आहे. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, कुठेही पुढे जायला तुम्हाला मेहनत करणं जरुरी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग कायम ठेवा. मी असं केल्याने काय होणार, चूक होणार, बरोबर होणार असं नको. मी करीन, चांगलं काम करीन, कधी यश मिळेल, कधी अपयशही मिळेल. यशाने हुरळून जाऊ नका, अपयशाने निराश होऊ नका. आपले प्रयत्न आणि सातत्य कायम ठेवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: खूप छान वाटलं श्रोतेहो. हा होता आपला आजच्या मुलाखतीचा कार्यक्रम. आज आपण भेटलो माननीय स्वाती साठे यांना. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते आपल्या कोशातून बाहेर पडा या विषयावर। मंडळी, एक काळ असा होता की मुलाचे आईवडील असणं मोठं भाग्याचं समजलं जात होतं। तसं ते काही प्रमाणात आजही समजलं जात आहे, हा भाग वेगळा। आणि मुलगी पदरी असणं म्हणजे ओझ जबाबदारी वगैरे लोकांना वाटायचं। पण समाजाच्या याच मनोवृत्तीनं आज मोठी समस्या निर्माण केली आहे। आज समाजातल्या मुलींची संख्या कमी झाली आहे। मी आमच्या समाजातलं उदाहरण देत असलो तरी प्रत्येक समाजामध्ये साधारणपणे अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला आढळते। माझ्या नात्यातली आणि जवळची काही उदाहरणं आहेत। एक मुलगा होमिओपॅथीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन डॉक्टर झाला आहे। घरचे उत्तम संस्कार आहेत, दवाखाना चांगला चालतो आहे, पण चाळीसगावसारख्या छोट्या गावात राहतो। आज जवळपास त्याचं वय 40 वर्षांचं झालं आहे, पण लग्न व्हायला तयार नाही। खूप प्रयत्न झालेत, अजूनही सुरू आहेत। दुसरा एक मुलगा औरंगाबादला हायकोर्टात वकील आहे। घरची शेती आहे, पण लग्न होत नाही। त्याचं वय 35 वर्ष। आणखी एक मुलगा एका छोट्या गावात भिक्षुकी करतो। घरची परिस्थिती तशी चांगली, पण मुलगी मिळत नाही। माझ्या नात्यातला आणखी एक मुलगा संभाजीनगरला एका कंपनीमध्ये काम करतो, पण त्यालाही मुलगी मिळायला तयार नाही आणि बरीच प्रयत्न करूनही त्याचं लग्न व्हायला तयार नाही आहे। मंडळी, अशी अनेक मुलं आहेत। कोणी शेती करताय, कोणी अकाउंटंट आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, एक ना दोन, किती उदाहरणं द्यावीत। अनेक गावात हीच परिस्थिती आहे। आता या सगळ्यांसाठी समाजात मुली नाहीत असं नाही। मुलींचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी मुली आहेत, पण मुलींच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत। मुली शिकता आहेत आणि शिकलेल्या आहेत। लग्न झाल्यानंतर घर आणि संसार दोन्ही समर्थपणे सांभाळणाऱ्या कर्तृत्ववान मुली आहेत, पण तरीही अशा समंजस समर्थ मुलींची संख्या दुर्दैवानं कमी आहे असं खेदानं म्हणावं लागतं। मला या 4-5 वर्षांमध्ये मुलाचं लग्न, नातेवाईकांच्या मुलांची लग्न जमवताना हा अनुभव प्रकर्षानं आला। 10वी 12वी शिकलेल्या मुलींना नोकरीवाला मुलगा हवा असतो। पदवीधर मुलींचं तर विचारूच नका, त्यांना नोकरीवाला मुलगा तर हवाच, पण तो मुंबई पुणे यासारख्या शहरात राहणारा असेल तर त्याला अधिक पसंती असते। तोही शक्यतो आय टी क्षेत्रात किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारा कंपनीतला उच्च पदस्थ अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर असेल तर अशा मुलांना प्रथम पसंती असते। दुसरी गोष्ट म्हणजे तो जर नोकरी करणारा असेल तर त्याला पगार, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर पॅकेज किती मिळतं, हा महत्त्वाचा प्रश्न असतो। त्यांची तिसरी अपेक्षा म्हणजे मुंबई किंवा पुण्यात मुलाचा स्वतःचा फ्लॅट आहे का, ही असते। आता जो मुलगा गावाकडून मोठ्या शहरात नोकरीसाठी आलेला असतो तो लगेच फ्लॅट कुठून आणि कसा घेणार? पुढचा प्रश्न असतो की घरात माणसं किती आहेत, बहिणींची लग्न झाली आहेत का, आई वडील आहेत का, ते मुलाकडेच राहणार आहेत का, इत्यादी इत्यादी। आता मला सांगा, लग्नापूर्वीच जर इतक्या अपेक्षा असतील तर
ती मुलगी लग्नानंतर कशी वागेल? माझ्या मुलाचं स्थळ एका मुलीनं पसंत केलं होतं. ती ही पुण्यातली IT कंपनीत नोकरी करणारी होती. आम्ही मुलासाठी नुकताच एक जुना फ्लॅट खरेदी केला होता. ती मुलगी आणि तिचा भाऊ, वहिनी वगैरे घर पाहण्यासाठी येऊन गेले. घर पाहून त्याने नाकं मुरडली. एवढं छोटं घर यातच राहणार की दुसरं घेणार? आणि यात फर्निचर वगैरे तर काहीच नाही, मग कसं काय चालणार? जणू त्या मुलीला माझ्या मुलाशी नव्हे तर घराशी लग्न करायचं होतं की काय असं वाटलं. त्यानंतर त्याचं पगाराचं पॅकेज कमी आहे, मग कंपनी बदलणार का? यासारखे प्रश्न त्या मुलीचे होते. अर्थात त्या मुलीचा माझ्या मुलाशी लग्नाचा काही योग आला नाही. नंतर एक मुलगी आली. ती म्हणाली, मला कसलीही अपेक्षा नाही आहे, त्यात मी आनंदानं संसार करीन. आज ती मुलगी माझी सून आहे. अशा मुली आणि त्यांच्या अपेक्षा. सगळ्या मुलींनी जर नोकरीवाल्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं तर जी मुलं काही व्यवसाय करतात, स्वकर्तृत्वानं स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी कोण लग्न करणार? सगळ्यांना पुणे मुंबईसारखी मोठी शहरच पाहिजे असतील तर छोट्या गावातल्या मुलांनी काय करायचं? घरचा मूळचा श्रीमंत असलेला, सगळी उत्तम पार्श्वभूमी असलेला मुलगा कोणीही करील, पण जो स्वकर्तृत्वानं पुढं येऊ पाहतो, अशा मुलाशी मी लग्न करीन, त्याचा उत्कर्ष होण्यासाठी मीसुद्धा हातभार लावीन असा विचार मुलींनी करायला हवा. त्यातच त्यांच्या कर्तृत्वाला सुद्धा वाव असतो, नाही का? जी मुलगी घरातली चार माणसं सांभाळायला तयार नसते, तिच्याकडून समाजसेवेची आणि देशसेवेची अपेक्षा कशी करता येईल? फक्त हम दो हमारे दो एवढंच जिचं विश्व असतं, किंवा तेवढ्याच विश्वाची जिची कल्पना असते, ती विश्वव्यापक विचार कसा करू शकेल? म्हणून आज मुलींनी स्वतःभोवती जो एक त्यांच्या दृष्टीने चांगला वाटणारा पण अंतिमतः घातक असलेला कोश तयार केला आहे, त्यातून त्यांनी बाहेर पडण्याची आवश्यकता आहे मंडळी. घरात मोठी माणसं असली तर घराला घरपण येतं. जसं मुलाबाळांनी भरलेलं घर शोभून दिसतं, तसं जर आजी आजोबा असतील तर ते घर समृद्ध वाटतं, भारदस्त वाटतं. अशा घरातल्या मुलांना पाळणा घरात ठेवायची वेळ शक्यतो येत नाही. आई त्यांना आजी आजोबांकडे सोपवून निर्धास्तपणे कामावर जाऊ शकते. एखाद्या वेळेस बाळाची तब्येत अचानक बिघडते, ते रडायला लागतं, काही केलं तरी शांत होत नाही. अशावेळी तरुण अननुभवी आई घाबरून जाते, काय करावं ते तिला कळत नाही. पण अशावेळी घरात सासू असेल तर तिचं अनुभवी मार्गदर्शन अशावेळी कामाला येतं. पण हे सगळं या मुलींना कोण समजावून सांगणार? खरं तर यात महत्त्वाची भूमिका मुलीच्या आईची असते. आईची बाळाशी जन्मापासून नाळ जुडलेली असते, आई आणि मूल यांच्यात. त्यामुळे घट्ट जैविक आणि भावनिक नातं, ज्याला इंग्रजीमध्ये बॉन्ड असं म्हणतात, ते तयार होत असतं. त्यामुळं आई त्या मुलाला किंवा मुलीला जेवढं घडवू शकते तेवढं क्वचितच कोणी. जोपर्यंत मूल लहान असतं, मातीचा गोळा असतं, तोपर्यंत त्याला आकार द्यायचं काम आई करू शकते. आठवा श्यामची आई, आठवा शिवबाला घडवणाऱ्या जिजाऊ, स्वामी विवेकानंदांना घडवणाऱ्या भुवनेश्वरी देवी, अगदी
याच पद्धतीनं आपण आपल्या मुलांना मुलींना घडवू शकतो. होऊ द्या आपल्या मुलाला मुलीला झाशीची राणी सावित्री, जिजाऊ, किरण बेदी, सुधामूर्ती, शिवाजी महाराज. ठेवा वेगवेगळ्या कर्तृत्ववान स्त्रियांची उदाहरणं आपल्या मुलीसमोर. नुसतं तोंडाभोवती स्कार्फ लपेटून काही होणार नाही. सांगा तिला परिस्थितीशी दोन हात करायला. बनवा तिला कणखर आणि समर्थ. द्या हिम्मत तिला कष्टांचा सामना करण्याची. नका बनवू तिला नाजूक साजूक, तरच ती घडवू शकेल उज्ज्वल भारताची उद्याची पिढी. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांचा वाचलेला किस्सा मला आठवतो. एकदा बराक ओबामा आणि मिशेल वीकेंड साजरा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. तो हॉटेल मालक मिशेलला ओळखत होता. तो ओबामांजवळ आला आणि म्हणाला, मी मिशेल यांच्याशी खाजगी थोडा वेळ बोलू शकतो का? ओबामांनी त्याला परवानगी दिली आणि त्या माणसाचं आणि मिशेल यांचं बोलणं झाल्यानंतर जेव्हा मिशेल ओबामांकडे परत आल्या त्यावेळा ओबामांनी तिला विचारलं की ती व्यक्ती कोण आहे आणि ते तुला कसं ओळखतात. तेव्हा मिशेल म्हणाल्या, तो माझा वर्गमित्र आहे आणि त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. ओबामा हसले आणि म्हणाले, बघ, तू त्याच्याशी लग्न केलं असतंस तर या हॉटेलची मालकीण झाली असतीस. यावर मिशेलने उत्तर दिलं, मी त्याच्याशी लग्न केले असतं तर तो हॉटेल मालक राहिला नसता, तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला असता. केवढा दुर्दम्य आत्मविश्वास. मंडळी, हा आत्मविश्वास ज्या दिवशी आपल्या मुलींमध्ये येईल तो सुदिन म्हणावा लागेल. म्हणूनच या निमित्तानं माझं सांगणं आहे आपल्याकडच्या मुलींना की त्यांनी आपल्या कोशातून बाहेर पडावं आणि यासाठी त्यांच्या पालकांनी, विशेषतः आईनं त्यांना मदत करावी. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.